श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 27 मे 2026.

सकाळचे 5:58 आणि 48 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

आता प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात हा कार्यक्रम. प्रारंभी वंदन श्री गणरायाला.

कार्यक्रमात आता ऐकूया श्री शंकराचार्यकृत श्री लक्ष्मी नरसिंह पंचरत्न स्तोत्र. गात आहेत कविता खरवंडीकर आणि सहकलाकार.

कार्यक्रमात आता ऐकूया. सुधीर फडके यांनी गायलेले जगदीश खेबुडकर रचित ही भूपाळी, संगीतकार प्रभाकर जोग.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली संत जनाबाईंची अभंग रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते राम फाटक. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची ही अभंग रचना. संगीतकार श्रीनिवास खळे.

शमिका भिडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंग रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते अवधूत बाम. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया जयश्री बेलसरे आणि सहकलाकार यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना. संगीतकार अशोक पत्की.

कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली बालकवी बैरागी यांची ही हिंदी भजन रचना, संगीतकार जयदेव।

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली उदयन कुमार यांची ही देशभक्तीपर गीत रचना.

समूह स्वरातली उदयन कुमार यांची ही हिंदी देशभक्तीपर गीतरचना आत्ताच आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अॅग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कृषी वाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात भात लागवड पद्धतीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. या माहितीचं वाचन केले रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषी वाणी.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भात हे खरीप हंगामातलं आपल्याकडचं अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे. आज आपण या भाताच्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्याविषयी माहिती करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया चारसूत्री पद्धत. मंडळी, चारसूत्री लागवड पद्धतींमध्ये पहिलं जे सूत्र आहे ते भात पिकांच्या अवशेषांचा फेरवापर करण्याचं. भाताच्या तुसाची काळसर राग किंवा भातुरा 5.1 किलोग्रॅम प्रति चौरस मीटर रोपवाटिकेत मिसळावं. त्यामुळे रोपांना सिलिकॉन या उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. रोपं निरोगी आणि कणखर होतात. त्यानंतरचं दुसरं सूत्र आहे ते वनशेती तंत्राचा उपयोग. यामध्ये भात पिकासाठी गिरीपुष्प या हिरवळीच्या खताचा मर्यादित वापर करावा. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढायला मदत होते. तिसरं सूत्र आहे ते सुधारित किंवा संकरित जातीच्या भाताची रोपं वापरून चुडांची नियंत्रित लावणी. यामुळे बियाण्यांचा, रोपं तयार करण्याचा आणि लावणीचा खर्च कमी होतो. आणि सगळ्यात चौथं सूत्र आहे ते म्हणजे नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक 4 चुडांच्या चौकोनात 2.7 ग्रॅम वजनाची एक विक्रम 2 ब्रिकेट हाताने 7.5 ते 10 सेंटीमीटर खोल खोचावी. यामुळे खत कमी लागतं. मंडई, नंतरची पद्धत आहे ती म्हणजे श्री लागवड पद्धत. यात रोपवाटिकेसाठी वाफे शेतात खळं अथवा शेडमध्ये पक्क्या जमिनीवर करता येतात. या रोपवाटिकेसाठी 1.20 मीटर रुंदीचा आणि 100 गेजचा प्लास्टिकचा कागद वापरावा. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्लास्टिकला छिद्र पाडावी. हा प्लॅस्टिक कागद ज्या ठिकाणी आपल्याला रोपवाटिका तयार करायची आहे अशा ठिकाणी पसरवून प्लॅस्टिक कागदाच्या चारही बाजू विटा आणि बांबूच्या साह्याने उचलून घ्याव्यात. अशा तयार झालेल्या वाफ्यामध्ये माती आणि शेणखत 60-40 या प्रमाणात मिसळून ती 1 मीटर लांब, 1/2 मीटर रुंद आणि 4 सेंटीमीटर उंची असलेल्या लोखंडी फ्रेमच्या क्षेत्रात एकसारखी पसरून घ्यावी. प्लास्टिक कागदावरती शेणखत मिश्रित माती मिसळून अशा प्रति किलोग्रॅम माध्यमात 1 किलोग्रॅम डाय अमोनियम फॉस्फेट मिसळून मिश्रणाचा 4 सेंटीमीटर उंचीचा थर पसरून घ्यावा. नंतर झारीने पाणी शिंपडून वाफ्यावरील रहू पद्धतीने म्हणजे 24 तास पाण्यात भिजवून नंतर 36 ते 48 तास पोत्यामध्ये बियाणं ठेवून नुकतंच मोड आलेलं बियाणं प्रति चौरस मीटर क्षेत्रावर बारीक दाण्याचं अंकुरित बी पृष्ठभागावर पेरून लागवडीयोग्य रोपं फक्त 15 दिवसात तयार करता येतात. अशा चटई रोपवाटिकेत भात रोपांच्या अधिक घनतेमुळे तणांचा प्रादुर्भाव टाळता येतो. अशा प्रकारे 12 ते 13 दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड श्री पद्धतीने एका आव्यात एकच रोप वापरून 25x25 सेंटीमीटर अंतरावर केल्यास रोपांच्या मुळांना इजा होत नाही, ती शेतात लवकर प्रस्थापित होतात. तेव्हा मंडळी, भात लागवडीच्या या पद्धती आहेत त्यांचा वापर आपण लागवड करताना जर केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.

0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज आपण भात लागवड पद्धती याविषयीची माहिती जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हां, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहे, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच. मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हां, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही

0: आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते.

0: धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा औषधमुक्त जीवन हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात मॅकॅनिकल इंजिनिअरिंग या करिअरविषयी माहिती. निवेदन मीरा खालगावकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. नऊ लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. यामध्ये माझा कला प्रवास याविषयी रत्नागिरीतील गायिका श्वेता जोगळेकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, लेखिका अर्चना माने. आणि त्यानंतर संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व, लेखिका सविता झेरे. दुपारी 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी गोखले यांचं गायन राग मधमात सारंग. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टेट युन या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता. CMA अमृता देशपांडे यांची मुलाखत. आणि 7:15 अर्थविशेष. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान संध्याकाळी 6:10 कार्यक्रम गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणात खरीप हंगामात बियाणे उत्पादनाचं महत्त्व आणि

संधी याविषयी डॉक्टर महेश पालशेतकर यांची मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 नाट्यसंगीत, 7:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा आणि रात्री 10:30 नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खान यांचं गायन, त्यांनी गायलेला राग जोगकंस. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण असं ऐकलं की ह्या योगेश्वरीनी तंत्रमंत्र आणि विद्येची साधना रामकृष्णांना शिकवली. तिचा जो धाक होता, तिच्याबरोबर मिळून मिसळून वागल्यानंतर छोट्या सारूला तिचा धाक वाटेनासा झाला. हे दिवस खूप सुखदायक होते, कारण त्यांच्या सात्विक सहवासामध्ये सारूचं व्यक्तिमत्व पण पाकळी पाकळीनं उमलत होतं, मनाच्या कक्षा रुंदावत होत्या, आणि ते दिवस असे होते की पाखरासारखे भुरकन उडून गेले. पुन्हा अशी वेळ आली की आता दोघांना वेगळं व्हायचं, दोघांच्या वाटा वेगळ्या व्हायच्या, आणि पुन्हा ती माहेरी कुमारपुकूरला आली आणि रामकृष्ण दक्षिणेश्वरला निघून गेले. एखाद्या दिवशी संध्याकाळी हिला त्यांची खूप आठवण यायची, मन एकदम डुसमळायचं, आणि कितीतरी आठवणी रामकृष्णांच्या सहवासातल्या वर यायच्या, उचंबळून यायच्या, आणि मन असं भावनांनी चिंबवायचं. ते नवं गाव जिथे सासरी ती गेली होती, ते गाव, घरातली माणसं, कुठेतरी दाट परिचय वाटायचा त्यांचा. आणि जिथं आपलंच माणूस अनोळखी, तिथे इतरांची काय कथा. ते कसं असायचं की पहाटेच्या काळोखात शेजारी एक गाव होतं हलदारपुकूर, तिथे आंघोळीला जावं लागायचं. पहिल्या दिवशी कितीतरी भीती वाटली, पण सांगायचं तरी कोणाला. शेवटी सारूचा स्वभाव होता संकोची आणि भीड असतं. धीर करून पहाटे सकाळी ती बाहेर पडायची, धडधडत्या काळजानं चालायला लागायची. आणि अचानक एके दिवशी काय झालं की तिला आठवलं की आपण जात असताना अचानक एक दिवस आठ जणी आल्या, छोट्या मुली, म्हणजे तिच्याच वयाच्या असतील. त्याही तळ्याकडे निघाल्या होत्या आंघोळीला. जीव तिचा एकदम निर्धास्त झाला, मनातली भीती पळून गेली. कुमारपुकूरला जोपर्यंत शारदा होती तोपर्यंत पहाटे आंघोळीला जाताना या आठ जणी रोज पहाटे न चुकता त्यांच्याबरोबर यायच्या सोबत करण्यासाठी. जणू काय त्या सोबत करायलाच यायच्या, आणि मग आल्या तशा निघून जायच्या. पण तिच्या मनात शंका यायची, कोण जाणे ह्या तर आपल्या गावाच्या मुली नाहीत, आणि एकदम अशा आठ मुली येतात कुठून, या कुठल्या असतील, यांचं नाव कधी समजलं नाही, पण या सोबत करायला मात्र नियमित येतात. लहानपणी अशीच एक मुलगी यायची, आपल्याशी गोष्टी करायची, तिचं तरी कुठे समजलं आपल्याला नाव, असे विचार तिच्या सतत मनात यायचे. दिव्याची वात फडफडली तशी ती तंद्रीतून जागी झाली. हा सगळा विचार चालू होता. काडीनं अलगद वात तिने सरळ केली आणि ती पुन्हा एकदा आठवणीत हरपली. हे सगळं आपल्याला त्या मुलींनीच शिकवलं ना, आठ जणींनी. किती सहज हसत खेळत शिकवलं, दिव्यात वात कशी घालावी, काज

0: गाजळी धरते त्या काचेवरती, ती काळवंडू नये म्हणून ती सरळ कशी कापायची, कुठली वस्तू कुठे ठेवावी, मोठ्यांचा मान कसा ठेवायला हवा, समोरच्याला कसं पारखावं, पैसा जपून कसा वापरावा, अशा कितीतरी गोष्टी, एक दोन नव्हे असंख्य गोष्टी, अगदी त्यातल्या छोट्या छोट्या बारकाव्यांसकट. ईश्वराविषयी किंवा देवाविषयी बोलताना तर देवानंच हरपायचं त्यांचं, दूर कुठेतरी पाहत हळुवारपणे म्हणायचे. चांदोबाच असा सगळ्या मुलांचा लाडका मामा असतो ना, तसाच तो सगळ्यांचा असतो, जो त्याला मनापासून आर्ततेनं आर्तभावन हाक मारतो, त्याच्याकडे चांदोबा धावत येतो, त्याला दर्शन देतो. पण एक लक्षात असू द्या की मोठ्या भाग्यानं हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, तेव्हा त्याचा उपयोग करून घ्या, भगवंताची भक्ती करा, भगवंताची प्रार्थना करा, म्हणजे तो तुमचा होऊन जाईल. अशा असंख्य आठवणी, अशा अनेक आठवणी तिच्या मनामध्ये येत असत. आणि या आठवणी म्हणजे या मुलीच्या आयुष्यातले, सारूच्या आयुष्यातले अमृतक्षण होते.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कला प्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
1: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
2: बरोबर.
1: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
0: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
3: तसंच सकाळी 8:40 वाजून आमचा कार्यक्रम करिअर मंत्र, निर्मिती सहाय्य कश्मीरा सावंत यांचं. यामध्ये आपण ऐकणार आहोत मेकॅनिकल इंजिनिअरिंग या करिअरविषयी माहिती. निवेदन मीरा खालगावकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
4: आकाशवाणी पुणे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहित जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते।

0: ते हो ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन। इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई। लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना। आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान। आता सविस्तर बातम्या। कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल। केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे। देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली। या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे। राज्यात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत। यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे पेट्रोल डिझेल आहे याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे। याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे।
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली। याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले। दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात राष्ट्रवादी चरचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली। 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत। या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे। घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय

समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4 मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा

0: चा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्या शास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. सुरुवातीला आजचे दिनविशेष. मुंबई येथे तारापूरवाला मत्स्यालय सुरू झालं 27 मे 1951 या दिवशी. अमेरिकेचं डिस्कवरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानाकडं झेपावलं 27 मे 1999 या दिवशी. ज्येष्ठ कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 या दिवशी झाला. भारतीय क्रिकेटर रविशास्त्री यांचा जन्म 27 मे 1962. श्रीलंकेचे क्रिकेटपटू महेला जयवर्धने यांचा जन्म 27 मे 1977. भारतीय इतिहासकार बिपिन चंद्र यांचा जन्म 27 मे 1928. भारतीय लेखक कुंधुकुरी वीरेसालिंगम यांचं निधन 27 मे 1919 या दिवशी झालं. संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचं निधन 27 मे 1986 या दिवशी झालं. विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं निधन 27 मे 1994 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष.
2: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरीकरिता मार्गदर्शन.
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कला प्रवास। त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे।
2: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा।
3: बरोबर,
2: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली।
1: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून।
4: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपी

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपात्र जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ॲडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ॲडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माईन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माईन्स यांच्यासाठी आपण ॲडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवलं. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठच्या प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे.

0: यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सी आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे या दरम्यान मला 2025 मध्ये आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रस्थापित केलेत प्रसारित केलेत त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं हा एक प्रकार झाला याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे एनडीआरएफ यांचं प्री पोझिशनिंग केलं याशिवाय सोलापूर धाराशिव बीड परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखर चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण
1: नक्कीच खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशाप्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत उदाहरणार्थ उद्योग विभाग यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो तर हे प्रथमतः यासाठी काम करतात त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यावेळी आपण निर्गमित केल्या याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो याने
1: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार ते वादळ येणार तर मग अशा या चक्रीवादळांना त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं
0: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण दोन कालावधी एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तर याची एक सिक्वेन्स आहे प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी समजा IMD आहे भारतीय हवामान विभाग आहे किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं चक्रीवादळ येणार आहे कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो याशिवाय हे जे महत्त्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्त्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या वीज संपर्क बंद त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात शासन काय करतं यासाठी
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय तर यात मुख्यतः जे भूस्खलन

0: वन क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट घेतोय, मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडच्या घटना झाल्या त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.

0: सकाळचे 7:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम औषधमुक्त जीवन.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: लहान मुलांमध्ये जो डायबिटीस आपण बघतो त्यांना आपण टाईप 1 डायबिटीस असं म्हणतो, आणि मोठ्यांमध्ये जो बघतो त्याला टाईप 2 डायबिटीस असं म्हणतो, म्हणजे जो 85 नंतर बघितला जायचा. आता हा जो 25 जो डायबिटीस येतोय हा नेमका कुठला डायबिटीस आहे, टाईप 1 आहे का टाईप 2 आहे, कशामुळे होतो, याबद्दल आज बोलूयात.
3: कसं आहे याच्यामध्ये की जर का आपण बघितलं की लहान मुलांमध्ये टाईप 1 म्हणतात कारण त्यांच्याकडे पॅनक्रियाज काम करत नसतो, बरोबर ना. मग याला ऑटो इम्युन कंडिशन्स म्हणतात. मग ऑटो इम्युन कंडिशन जर का आपण बघितलं तर म्हणजे कसं आहे की आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या विरोधात काम करायला लागते. आता त्याला अनेक कारणं आहेत, त्याच्यावर मी अनेक ठिकाणी बोललेलो पण आहे, बरोबर ना. पण जर का आपण बघितलं की आता जर का ह्या मिडिल एजमध्ये होणारा जर का डायबिटीस आपण जर का बघितला तर त्याच्यामध्ये अशी मल्टिपल कारणं सांगितली जातात. म्हणजे कसं आहे की जर का आपण खाण्यापिण्यामध्ये जर का बघितलं, बरोबर की नाही, म्हणजे आता ग्लुटीन बद्दल पण बरंच येते. म्हणजे आता जेव्हा हरित क्रांती झाली त्यावेळेला जे हायब्रिडायझेशन झालं त्यावेळेला जो काही म्हणजे नवीन गहू तयार झाला त्याचं ग्लुटीन आणि पूर्वीचे याचं ग्लुटीन याच्या आधी जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यानंतर आपण जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरतो प्रत्येक याच्यामध्ये, फूड इंडस्ट्री जी आहे ती अडिक्शन साठी अनेक केमिकल्स वापरते, या सगळ्या गोष्टी काय करतात, तुमचं पचन डिस्टर्ब करतात. मग पचन डिस्टर्ब झाले की मग अनेक प्रकारचे बी कॉम्प्लेक्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, अनेक मिनरल्स असतील, यांचं ऍब्सॉर्प्शन काय व्हायला लागले, डिस्टर्ब व्हायला लागले. आणि मग त्याच्यामुळे शरीरामध्ये अनेक गोष्टींची जर का डेफिशियन्सी क्रिएट व्हायला लागली तर मात्र शरीर प्रॉपरली काम करू शकणार नाहीये. आणि मग जर का शरीर प्रॉपरली जर का काम नाही करून झालं की त्याला आपण मेटाबॉलिक इम्बॅलन्स म्हणतो.
2: ओके.
3: आणि डायबिटीस इज अ मेटाबॉलिक डिसीज. आणि जर का हा मेटाबॉलिक इम्बॅलन्स झाला तर त्याच्यातून शुगर वाढायला लागते, कारण शुगर इज द एनर्जी, बरोबर ना. आपण गेलो की पहिल्यांदा ग्लुकोजच लावली जाते, बरोबर ना. आणि मग त्याच्यातून काय होतं, मेटाबॉलिक इम्बॅलन्स मधून शुगर वाढायला लागते. आणि हे हल्ली तरुण मुलांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात वाढत चालले.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: बेसिकली आता असे जे अनेक मुलं येतात आमच्याकडे, बरोबर आहे ना, मग काही जणांमध्ये मेडिसिननी कंट्रोल होत असते, काही जणांमध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन दिले जातात पण कंट्रोल होत नाही, मग डायरेक्ट त्यांना इन्सुलिन चालू केलं जातं, बरोबर ना. जर का मेडिकली याला बघितलं तर ते 1.5 म्हणतात. 1.5 का म्हणतात, कारण जर का कसं असतं की बऱ्याच जणांचं जर का बघितलं इन्सुलिन चालू केले गेले पण तुम्ही सी पेप्टायडेस टेस्ट केलं, म्हणजे पॅनक्रियाज काम करतोय की नाही याच्यासाठी ती टेस्ट असते, ती केली तर पॅनक्रियाज व्यवस्थित काम करत असतो. म्हणजे असं नाही की इन्सुलिन तयार होत नाहीये किंवा बीटा सेल्स काम करत नाही असा काही प्रकार नाहीये. मग त्यामुळे त्यांना टाईप 1 पण म्हणता येत नाही. म्हणून मग त्यांना 1.5 का म्हणतात, कारण काय होतं की जर का ही म्हणजे परिस्थिती जी आहे, म्हणजे शहरातलं जे काही एकूण वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू बीटा सेल्स डॅमेज होत जाऊन कधी कधी काय होतो तो टाईप 1 मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे त्याला 1.5 म्हणलंय. म्हणजे कधी कधी तो 1 मध्ये पण कन्वर्ट होतो, कधी कधी तो 2 मध्ये पण जातो, म्हणून त्याला 1.5 असं म्हणलेलं आहे. पण जर का नुसतं शुगर कंट्रोल करण्यावर भर दिला तर मात्र कसं होतं की एक 10-12 वर्ष आपण त्या शुगर कंट्रोल करण्यावर काम करतो आणि 10-12 वर्षानंतर मात्र कॉम्प्लिक ज्या वेळेला क्रिएट व्हायला लागतात तेवढं काही फार नसतं. म्हणजे साधारण 40 मध्ये आलेले असतात आणि 40 मध्ये जर का तुम्हाला कॉम्प्लिकेशन क्रिएट झाले तर मग तुम्ही किती काळ जगणार, हा सगळ्यात मेजर पार्ट इथे असतो. तर त्यामुळे जर का तुम्हाला कमी वयामध्ये डायबिटीस झालेला असेल तर तुम्ही प्रॉपर आयुर्वेदिक सल्ला घ्या आणि तो कसा रिव्हर्स होईल याच्यावर काम करा, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येऊ शकतील.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10.

0: 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा औषध मुक्त जीवन हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आता ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा फर्निचर विषयी सर्व काही.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
0: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
6: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एक तर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेसमध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करते, फोममध्ये सेंच्युरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देत आहे, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलं आहे. मग एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
0: बरोबर.
6: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
0: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
6: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार.
0: बरं,
6: तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअरला आला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबली होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
0: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडे अंगणेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03 91 56 77

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत, संगीतकार श्रीकांत ठाकरे.

मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज सकाळी 8:40 करिअर मंत्रा या आमच्या कार्यक्रमात मॅकॅनिकल इंजिनिअरिंग या करिअरविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. निवेदन मीरा खालगावकर यांचं, निर्मिती सहाय्य कश्मीरा सावंत यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. करिअर मंत्र हा कार्यक्रम आज सकाळी 8:40. सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये माझा कलाप्रवास याविषयी रत्नागिरीच्या गायिका श्वेता जुगळेकर यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. इंद्रधनुष्य कार्यक्रम सकाळी 9:30. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर म्हणजे 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ती बातमीपत्रं आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा। अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न। गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही। अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह। आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली। अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे। हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं। दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं। राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते। सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे। अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं। सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं। घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत। लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे। भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला। कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते। महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली।

0: 23 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40

0: 20 मिनटं झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम करिअर मंत्रा. आजच्या या कार्यक्रमात मॅकॅनिकल इंजिनिअरिंग या करिअरविषयी माहिती आपण ऐकणार आहोत. निवेदन मीरा खालगावकर यांचं, सादर करते विवेक वानखडे.
1: कांधे पे सूरज

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग। नमस्कार श्रोते हो, करियर मंत्राच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोते हो, करियर मंत्राच्या मागच्या भागामध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दलची माहिती ऐकली।
2: फील्डवर सिव्हिल इंजिनिअरची भूमिका खूप जबाबदारीची असते, कारण काम योग्य क्वालिटीमध्ये आणि सुरक्षिततेने होत आहे का, हे ड्रॉइंग्सप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे, याच्यावरती आपलं खूप बारीक लक्ष असायला पाहिजे। आजकालच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होत आहे, हायवेज, बिल्डिंग्स, मेट्रोज, ब्रिजेस, स्मार्ट सिटीज आणि हाय राईज बिल्डिंग्स, त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत।
3: 40 वर्षांपूर्वी माझी ड्रॉइंगची आवड आणि लवकरात लवकर नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने मी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले। त्यावेळी 10वी किंवा 12वीचे मार्क्स आणि टेक्निकल असेल तर त्याचे अधिक मार्क्स अशावर आधारित मेरिटवर डिप्लोमाला ऍडमिशन मिळत असे।
0: आजच्या भागामध्ये इंजिनिअरिंग मधलं अजून एक ट्रेड म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजेच यांत्रिक अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची सर्वात जुनी आणि विस्तृत शाखा आहे। श्रोते हो, यामध्ये यंत्रसामग्रीची रचना म्हणजेच डिझाईन, उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि देखभाल म्हणजेच मेंटेनन्स याचा अभ्यास केला जातो। या शाखेचं शिक्षण प्रामुख्याने 3 कोर्सेसमध्ये उपलब्ध आहे। पहिला म्हणजे 10वीनंतर 3 वर्षांचा पॉलिटेक्निक कोर्स म्हणजेच डिप्लोमा, त्याचबरोबर 12वी किंवा डिप्लोमानंतर 4 वर्षांचा इंजिनिअरिंग कोर्स म्हणजेच पदवी शिक्षण, BE किंवा BTEC। त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीनंतर 2 वर्षांचं ME किंवा MTEC। श्रोते हो, या शाखेमध्ये नक्की काय शिकवलं जातं तर थर्मोडायनामिक्स आणि ऊर्जा म्हणजेच उष्णता आणि ऊर्जा यांचं यांत्रिक कार्यात रूपांतर, मटेरियल सायन्स म्हणजेच विविध धातू आणि साहित्यांचा अभ्यास, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन म्हणजेच आधुनिक यंत्र आणि स्वयंचलित प्रणालींबद्दल या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं, त्याचबरोबर मशीन डिझाईन म्हणजेच कॉम्प्युटर एडेड डिझाईन्स याद्वारे नवीन यंत्रांचा आराखडा कसा बनवला जातो याचं सुद्धा शिक्षण या कोर्समध्ये तुम्हाला दिलं जातं। आता तुम्ही म्हणाल, यासाठी करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत, भविष्यातील संधी किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग कसं उपयोगाचं आहे? तर ह्याला ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये खूप मागणी आहे, म्हणजे कार, बाईक्स आणि इतर वाहनांच्या निर्मितीसाठी, त्याचबरोबर उत्पादन आणि डिझाईन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज किंवा एरोस्पेसमध्ये सुद्धा तुम्ही या शिक्षणानंतर जाऊ शकता, त्याचबरोबर अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा ही पदवी तुम्हाला खूप गरजेची आहे, जसं की रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD किंवा संरक्षण क्षेत्रसुद्धा। तर श्रोते हो, आज आपल्याला याच विषयामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्याशी संवाद साधणार आहेत फिनोलेक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरीचे उपप्राचार्य यादव सर। चला तर यांच्याकडनं जाणून घेऊया मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयीची अधिक

0: माहिती. 12वीनंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेचे शिक्षण महाराष्ट्र आणि भारतामध्ये कुठल्या कुठल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मिळू शकतं हे जाणून घेऊया यादव सरांकडनं.
1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग अर्थात यंत्र अभियांत्रिकी ही सर्व अभियांत्रिकी शाखांमधील एक प्रमुख कोर ब्रांच किंवा मदर ब्रांच म्हणून ओळखली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील बहुतांश जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही शाखा तुम्हाला प्रामुख्याने उपलब्ध असलेली दिसेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज म्हणजे IITचा जर विचार केला तर IIT मुंबई असेल, IIT दिल्ली असेल, IIT मद्रास असेल किंवा IIT खरगपूर असेल, या IITमध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा दिसेलच. त्याचबरोबर NITs म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विचार केला तर VNIT नागपूर, NIT सुरतकल, NIT वारंगल, SVNIT सुरत यासारख्या NITमध्ये देखील तुम्हाला मेकॅनिकलमधून तुमचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करता येतील. अगदीच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचा जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्रातील वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTI मुंबई असेल, किंवा पुण्यामधील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असेल, किंवा सांगलीमधील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली असेल, यासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमधून देखील तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येईल. साधारणपणे 1983 नंतर महाराष्ट्र शासनाने खाजगी संस्थांना अभियांत्रिकी शिक्षण देण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर राज्यात अनेक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाली. त्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये देखील तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा सुरू करण्यात आलेली दिसेल. तर त्या तत्सम कॉलेजेसमध्ये जाऊन देखील तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ शकता.
0: फिनोलेक्स कॉलेजचे उपप्राचार्य यादव सर आता आपल्याला सांगणार आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी नक्की कोणते अतिरिक्त कोर्सेस करावेत आणि ते कुठून करावेत, आणि हो हे सगळे कोर्सेस तुम्ही ऐकताना नक्की त्याचा फायदा कसा होतो हे सुद्धा आता आपल्याला यादव सर सांगणार आहेत.
1: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच NEP 2020 ही पॉलिसी इम्प्लिमेंट झाल्यानंतर भारतातील बहुतांशी विद्यापीठांचे सिलॅबस हे अधिक अद्ययावत झालेले आहेत. तरी देखील विद्यार्थ्यांनी केवळ सिलॅबस पुरतं मर्यादित न राहता इंडस्ट्री ओरिएंटेड आणि स्किल बेस्ड कोर्सेस करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि हायर एज्युकेशनसाठी भरपूर फायदा होतो. गुगल, अमेझॉन वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, कोर्सेरा, NPTEL यासारख्या नामांकित संस्थांचे अनेक ऑनलाईन कोर्सेस विद्यार्थी घर बसल्या पूर्ण करू शकतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योगांमध्ये जाऊन इंटर्नशिप करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्थात प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतो. आजच्या काळात कंपन्या केवळ तुमचा अकॅडमिक्स परफॉर्मन्स न बघता तुमच्याकडे असलेल्या स्किल सेट्सकडे अधिक लक्ष द्यायला लागलेल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अनालिटिक्स, ऑटोमेशन अशा इमर्जिंग टेक्नॉलॉजीशी संबंधित कुठलेही कोर्सेस विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करावेत. त्यामुळे त्यांची एम्प्लॉयबिलिटी निश्चितपणे वाढते. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इंटरव्ह्यू स्किल्स यावरही विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असं मला वाटतं.
0: श्रोते हो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधल्या अजून एका प्रश्नाची माहिती आता आपल्याला यादव सर देणार आहेत. ते म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळतात याबद्दलची माहिती आता आपण ऐकूया फिनोलेक्सचे उपप्राचार्य यादव सर यांच्याकडनं.
1: मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, मरीन, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स, रिन्युएबल एनर्जी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, ऑइल अँड गॅस, शिपिंग इंडस्ट्री तसेच ऑटोमेशन यासारख्या अनेक कोर सेक्टर्समध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अनालिटिक्स, IoT यांच्यासारखे स्किल बेस्ड कोर्सेस केल्यास मेकॅनिकल इंजिनियर अगदी IT किंवा सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये देखील जाऊन यशस्वीपणे आपले करिअर करू शकतो.
0: तुमच्या काही प्रश्नांची महत्वाची उत्तरं तर तुम्हाला यादव सरांनी दिलीच. श्रोतेहो, तुम्ही ऐकताय करिअर मंत्रा हा कार्यक्रम आणि आजच्या या कार्यक्रमात तुम्ही जाणून घेताय मेकॅनिकल इंजिनिअरिंग या करिअर विषयीची माहिती तुमच्या रेडिओ सखी मीरासोबत. तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी.

0: श्रोते हो, कार्यक्रमामध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत अजून माहिती याच फील्डबद्दल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमधली गोल्ड मेडलिस्ट आता आपल्याशी संवाद साधणार आहे. तिचं नाव आहे मिसबा काझी. ती सध्या एका कंपनीमध्ये प्रोबेशन पिरियड सर्व्ह करते आणि तिने अलीकडेच आपल्या रत्नागिरीच्याच फिनोलेक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून तिचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर रत्नागिरीतल्या काही नामांकित कंपनीजमध्ये तिने इंटर्नशिपसुद्धा पूर्ण केली आहे. तर कसा होता तिचा हा एकंदरीत प्रवास जाणून घेऊया तिच्याचकडनं. चला तर ऐकूया युवा मेकॅनिकल इंजिनियर मिसबा काझीला.
1: नमस्कार, माझे नाव मिसबा काझी आहे. मी फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी रत्नागिरीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले असून सध्या EPC सेक्टरमध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी म्हणून कार्यरत आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला माझा अकॅडमिक एक्सपिरियन्स खूप लर्निंग ओरिएंटेड होता. सुरुवातीला इंजिनिअरिंग फक्त थिअरीपुरती मर्यादित वाटायची, पण जसा जसा कोर्स पुढे गेला तसे तसे प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळत गेले. तसेच बहा SAE इंडिया सारख्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, टीमवर्क, टीम बिल्डिंग अँड कॉन्फिडन्स खूप वाढला. इंजिनिअरिंगने फक्त सब्जेक्ट्स नाही तर प्रेशरमध्ये काम कसं करायचं आणि रिस्पॉन्सिबिलिटी कशी हँडल करायची हेही शिकवलं. इंटर्नशिप एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर मी रत्नागिरीमधील काही इंडस्ट्रीज जसे गद्रे मरीन प्रायव्हेट लिमिटेड, जॉर्ज फिशर्स आणि वनास इंजिनियर्स इथे इंटर्नशिप केल्या. त्या काळात इंडस्ट्री प्रत्यक्षात कशी चालते, कोर प्रिन्सिपल्स काय असतात आणि डिसिप्लिन आणि वर्क कल्चर किती महत्त्वाचं असतं हे जवळून समजलं. क्लासरूम नॉलेज आणि इंडस्ट्री एक्सपेक्टेशन्स यामधला ब्रिज इंटर्नशिप्समुळे समजतो. आज 2026 एक वर्किंग प्रोफेशनल म्हणून मला असं वाटतं की फक्त कोर्सेस किंवा सर्टिफिकेट्स पुरेसे नसतात, त्यासोबत कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स, ॲडॅप्टेबिलिटी अँड प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते. इंटरव्ह्यूमध्ये टेक्निकल नॉलेजसोबतच आणि आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो, प्रेशर हँडलिंग, ऑनेस्टी आणि लर्निंग ॲटिट्यूड यावरही भर दिला जातो. कंपनीज अशा कॅन्डिडेट शोधतात जे शिकायला तयार असतात आणि टीममध्ये एफिशियंटली काम करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणात आहे. ऑटोमोबाईल डिझाईन, प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, मेंटेनन्स, रोबोटिक्स, HVAC, रिन्युएबल एनर्जी, ऑइल अँड गॅस, शिप बिल्डिंग, मॅन्युफॅक्चरिंग, EPC सेक्टर अशा अनेक फील्ड्समध्ये आपण काम करू शकतो. EPC सेक्टर्समध्ये विशेष तर स्टॅटिक इंजिनिअरिंग, पाइपिंग, प्रोसेस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रोक्युअरमेंट, इन्स्पेक्शन आणि साईट एक्झिक्युशन सारख्या विविध डिपार्टमेंट्समध्ये अपॉर्च्युनिटीज असतात. मी सध्या EPC स्टॅटिक इंजिनिअरिंग फील्डमध्ये कार्यरत आहे, जिथे प्रेशर वेसल्स, टँक्स, हीट एक्सचेंजर्स यासारख्या इक्विपमेंट संबंधित टेक्निकल स्टँडर्ड्स आणि इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशन्सवर काम केलं जातं. हा फील्ड प्रिसिजन, सेफ्टी आणि रिस्पॉन्सिबिलिटी यावर आधारित आहे. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडणं म्हणजे फक्त एक ब्रांच निवडणं नाही, तर आपल्या आवडी आणि इंटरेस्टला करिअरमध्ये कन्वर्ट करणं आहे. प्रत्येक व्यक्तीची स्ट्रेंथ आणि पॅशन वेगळी असते. जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी त्यांच्या विंग्स ऑफ फायर पुस्तकातून खूप सुंदर विचार मांडला आहे. ते असं म्हणतात, वी आर ऑल बॉर्न विथ डिवाईन फायर इन अस. आवर एफर्ट्स शुड बी टू गिव विंग्स टू दिस फायर अँड फिल द वर्ल्ड विथ ग्लो ऑफ इट्स गुडनेस. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या आत एक आग असते, गरज असते तर ती त्या आगीला चांगुलपणासाठी

0: दुःख देण्याची. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा फक्त मशीन्सचा फील्ड नाही, तर आयडियाज, इनोव्हेशन अँड डिटर्मिनेशनचा फील्ड आहे. इच्छुक मुलांनी या क्षेत्रात पुढं यावं, स्वतःच्या केपेबिलिटीजवर विश्वास ठेवावं आणि प्रत्येक चॅलेंजला शिकण्याची संधी म्हणून घ्यावं. धन्यवाद.
1: तर श्रोते हो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला आज मिळाली असेलच. याबद्दल अजून माहिती तुम्ही नक्की घ्या आणि हाही एक करिअरचं ऑप्शन नक्कीच तुमच्यासाठी होऊ शकतो हे मात्र नक्की आहे. चला तर अशाच विविध करिअर्सबद्दलची माहिती आम्ही तुमच्यासाठी दर बुधवारी घेऊन येणार आहोत सकाळी 8:40 तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी रत्नागिरी. आणि तुम्हाला आमचे हे कार्यक्रम कसे वाटतात हे कळवा बरं. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405573485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका इन्स्टा, ट्विटर आणि फेसबुकच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या पेजला. आणि हो, आमच्या या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना तुम्हाला मिळू शकतो यूट्यूबच्या आमच्या आकाशवाणी रत्नागिरी या चॅनलवरती. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचा. चला तर याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच करिअर मंत्राच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार. करिअर मंत्रा,
2: सफलता की मंजिल
1: और सपनों की नई उमंग आकाशवाणी के संग.
3: कांधे पे सूरज

0: निवेदन मीरा खालगावकर, सादरकर्ते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी।
1: करिअर मंत्र हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला। आज या कार्यक्रमात मॅकॅनिकल इंजिनिअरिंग या करिअरविषयीची माहिती आपण जाणून घेतली। निवेदन केलं होतं रेडिओ सखी मीरा खालगावकर यांनी, सादरकर्ते विवेक वानखडे। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कलाप्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
1: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
2: बरोबर.
1: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
0: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
3: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ओम शांती ओम या चित्रपट

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया श्रेया घोषाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं जब वी मेट. या चित्रपटासाठीचं इरशाद कामिल यांचं हे गीत, संगीतकार प्रीतम.

0: 12 बजे मन की बात।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया भूल भलैया। या चित्रपटासाठी श्रेया घोषाल, एम जी कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं सईद कुरेशी यांचं हे गीत, संगीतकार प्रीतम।

0: श्रेया घोषाल, एम जी श्रीकुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं भूल भलैया या चित्रपटातलं सईद कुरेशी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते प्रीतम.
1: श्रोते हो, 28 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर याविषयी. लेखन केलंय डॉक्टर पंकज घाटे यांनी. अधिकांचं अधिक कल्याण ही भूमिका घेणारं हे तत्वज्ञान उपयुक्ततावाद म्हणून ओळखलं जातं. सावरकरांनी या भूमिकेच्या आधारे केलं जाणारं कर्म हे विहित मानलं. आपल्या कृतीचा प्रत्यक्ष उपयोग, तात्विक सुसंगती आणि अनुभवाचा निकष यांच्या आधारे आपली सामाजिक सुधारणांसाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक निश्चित केली. तेव्हा नक्की ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम. तर 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया मैं प्रेम की दिवानी हूँ. या चित्रपटासाठी चित्रा शान आणि सहकलाकार यांनी गायलेलं देव कोहली यांचं हे गीत. संगीतकार अन्नू मलिक.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कलाप्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
1: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
0: बरोबर.
1: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
0: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
2: कार्यक्रमात आता ऐकूया झूम बराबर झूम. या चित्रपटासाठी राहत फतेह अली खान, महालक्ष्मी अय्यर आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुलजार यांचं हे गीत, संगीतकार

झूम बराबर झूम या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

रत्नागिरीच्या गायिका श्वेता जोगळेकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रम सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात माझा कला प्रवास याविषयी

0: लागली मला।
1: श्रोते हो नमस्कार, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय गायिका श्वेता जोगळेकर यांना आणि त्यांचा कला प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। मॅडम नमस्कार।
2: नमस्कार।
1: मला सांगा की तुमचं लहानपण कुठे गेलं आणि अकॅडमिक शिक्षण किती झालंय आणि अर्थातच संगीताची सुरुवात कशी झाली?
2: सर्वप्रथम मी आकाशवाणी रत्नागिरीचे आभार मानते आणि पौर्णिमा तुझेही मनापासून आभार की आज इथे मला आमंत्रित केलं त्याबद्दल। आता माझा कला प्रवास, सगळ्यांचाच कला प्रवास जिथून सुरुवात होतो, तर त्या प्रवासाची सुरुवात माझ्या घरातूनच, म्हणजे माझे आई आणि बाबा जे सगळ्यांचेच पहिले गुरु आहेत। माझी आई चिपळूणची गायिका सौ शिल्पा तांबे आणि वडील कीर्तनकार श्री शरद तांबे यांच्याकडूनच हा वारसा माझ्यामध्ये आला। माझ्या आईला संगीताची आवड आणि वडिलांना कीर्तनाची आवड, म्हणजे अर्थात गाणं आणि नाट्य हे असं एकत्रित जिथे असतं, तर त्या घरात माझा जन्म झाला। माझं सगळं लहानपण हे पूर्णपणे चिपळूणला गेलं आणि माझ्या आईकडनंच माझ्या गाण्याची सुरुवात झाली। आईनेच प्राथमिक धडे, पहिली जी आपली एक दोन बालगीतं किंवा जी काही भक्तिगीतं आपण स्पर्धेत म्हणतो, शाळेत म्हणतो, तशी सुरुवात झाली। बाबांनी लहानपणापासून स्तोत्र म्हणून घेतली, त्यामुळे स्पष्ट उच्चार, काही वाचायचं असेल किंवा काहीही आपल्याला बोलायचं असेल तर ते स्पष्ट आणि मोठ्या आवाजातच वाचलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे हा कटाक्ष असायचा आणि त्यामुळे ती सुरुवात झाली। म्हणजे लहानपणी गोष्टी सांगायच्या असतील तरी त्या मोठ्याने सांगायच्या, अशा कुजबूज कुजबूज करून सांगायच्या नाहीत। हे शिक्षण हे घरातूनच झालेलं आणि शाळेत प्रत्येक कार्यक्रमात सहभाग, कारण गाणारी मुलगी आहे म्हटल्यावर ती स्वागतगीत, ईशस्तवन, पसायदान, वंदे मातरम, काहीही शाळेतला कुठलाही कार्यक्रम असू दे तिथे मला जायला आवडायचंही, असं कुठेही कंपल्सरी पाठवावं नाही लागलं। ही आवड आईबाबांनी निर्माण केली आणि त्याच्यानंतर चिपळूण मध्ये डॉक्टर कविता गाडगीळ यांनी शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केलेले होते। आईने मला तिथे शिकायला सुरुवात करायची असं सांगितलं आणि माझ्या बरोबर माझी आई पण ते शिकत होती। जवळजवळ आईच्याही चार परीक्षा त्यावेळेला झाल्या, माझ्याही झाल्या आणि अशी शास्त्रीय संगीताची ओळख व्हायला लागली आणि त्यातून छोटे छोटे कार्यक्रम म्हणा किंवा कुठे गाण्याचे कार्यक्रम ऐकायला जायचं असेल तर ते असं सुरुवात झाली। त्याच्यानंतर साधारण 12वीच्या दरम्याने मला असं वाटायला लागलं की आपण नेहमीचं शिक्षण जे आहे बी ए, बी कॉम, बी एस सी याच्यापेक्षा संगीतामध्ये आपण बी ए करूया आणि मग मी पुण्याला एस एन डी टी विद्यापीठात प्रवेश घेतला। तिथेही गुरुच मिळाले, आम्ही तिथे त्यांना मॅडम सर म्हणत होतो पण ते आपल्याला शिकवतायत, संगीताचं शिक्षण देत आहेत म्हणजे ते आपले गुरुच आहेत असं आमचं एक धारणा असते। तर त्याप्रमाणे लता गोडसे, क्षीरसागर सर हे आमचे तिथले गुरु होते। उत्तम शिक्षण आम्हाला तिथे मिळालं, म्हणजे माझं जे चिपळूणमधलं शिक्षण सुरू झालं ते एम ए पर्यंत मी एस एन डी टी विद्यापीठातून पूर्णपणे एम ए केलं।
1: अच्छा।
2: पुण्यामध्ये मी जेव्हा एस एन डी टी महाविद्यालयात शिक्षण घेत होते त्यावेळेला महाविद्यालयातल्या शिक्षणाबरोबरच मी डॉक्टर शोभाताई अभ्यंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीताचं शिक्षण हे डॉक्टर संजीव शेंडे यांच्याकडे घेतलं आणि त्याचा मला संगीत नाटकासाठी विशेष उपयोग झाला, अशी माझी संगीताची सुरुवात झाली।
1: जसं आता तुम्ही सांगितलं की लहानपणापासून या क्षेत्रामध्ये हळूहळू हळू एक एक टप्पा पुढे जात होतात, त्यामुळे एक कॉन्फिडन्स जो आपण म्हणतो तो असा कमवावा लागला नाही, उपजत म्हणतात तसा थोडासा तो येत गेला आणि अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही संगीत रंगभूमीवरती प्रवेश केला, ते पदार्पण कसं होतं?
2: संगीत रंगभूमीची ओळख खरं तर खूप लहानपणापासून, इथे पण मी पुन्हा उल्लेख करेन आईबाबांचाच, की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नाटक बघायला जायचो, संगीत नाटक म्हणजे कीर्ती शिलेदार, लता शिलेदार, जयमालाबाई यांची नाटकं मी खूप लहानपणापासून बघत आलेली होते, त्यामुळे ती आवड होती। पण जेव्हा शास्त्रीय संगीताची माझी शिकवणी चालू असायची किंवा ते

0: शिक्षण चालू होतं त्यावेळेला असं एकदाही चुकूनही मनात आलं नव्हतं की आपण हे असं काहीतरी करू का किंवा हे आपण शिकून बघूया का असं कुठेही आलं नव्हतं. अर्थात पुण्यात असताना मी ते करून पाहू शकले असते पण मी म्हटलं तसं मनात असा विचारही आला नाही. आणि 2007 मध्ये माझं लग्न झालं आणि माझे पती हेरंब जोगळेकर प्रसिद्ध तबलावादक हे कलवायन संस्थेशी अटॅच होते आणि मी गातीये म्हटल्यावर संस्थेने विचारलं की या वर्षीच्या नाटकात तुम्ही काम करणार का. म्हटलं मला आवड आहे फक्त तुम्ही टेस्ट घ्या काय असेल ते पहा आणि मग म्हटलं तुम्ही सांगा मला. आणि त्यावर्षी राज्यनाट्याचं नाटक होतं संगीत कट्यार काळजात घुसली. म्हणजे वसंतराव देशपांडे आणि म्हणजे मोठे खूपच प्रसिद्ध कलाकारांनी ते नावलौकिक मिळवलेलं नाटक होतं. हा तर त्यांचं नाटक आपण करायचं म्हणजे थोडं दडपण हे होतच पण दिग्दर्शक मनोहर जोशी आणि श्रीनिवास जोशी यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांनी आमच्यावर केलेली आणि आम्ही त्या नाटकासाठी केलेली मेहनत ही एकत्र फळाला आली आणि त्यातून मी संगीत रंगभूमीवर पदार्पण माझं झालं त्या ह्याच्यात पूर्ण नाटकासाठी. याच्या आधी चिपळूणमध्ये काही बालनाट्य शिबिरं व्हायची त्यावेळेला आम्ही प्रवेश करायचो म्हणजे शारदामधला प्रवेश आहे किंवा संशय कल्लोळमधला प्रवेश आहे तर हे छोटे छोटे प्रवेश करायचो पण पूर्णपणे नाटकात काम करण्याचा हा पहिलाच अनुभव होता जो लग्नानंतर होता आणि अर्थातच एका वेगळ्या शहरात मी प्रवेश करती झालेली होते आणि नवीन एक टप्पा येत होता. हा अशी ती सुरुवात झाली.
1: पदार्पणातच एक मोठं आव्हानात्मक नाटक संगीत नाटक कट्यार तुम्ही केलं आणि पदार्पणालाच तुम्हाला त्यासाठी रौप्य पदक सुद्धा प्राप्त झालेलं होतं. तर मला वाटतं श्रोते सुद्धा आतुर असतील की त्यातली एक झलक नाट्यपदाची की त्यांना ऐकायला मिळावी. तर मला वाटतं की तुम्ही ते सादर करावीत.
0: नक्कीच.

0: खूप सुंदर शेतातही. आत्ता जसं म्हणालात की लहानपणापासून एक एक कार्यक्रम, मग ते गाण्याचे असतील, छोटे प्रवेश असतील, हे संगीत नाटक आहे, एक वेगवेगळे टप्पे आहेत. त्याचप्रमाणे एक मैफिल हा सुद्धा एक वेगळा टप्पा असतो. काय वेगळे पण जाणवतं की संगीत नाटक आहे, गाणं म्हणणं आहे आणि मैफिल आहे, काय वेगवेगळी तयारी करावी लागते?
1: सगळ्याची सुरुवात ही संगीत साधना म्हणजे शास्त्रीय संगीताचा तुमचा पाया हा पक्का असला पाहिजे. कुठेही तुम्ही संगीताच्या कुठल्याही जॉनरमध्ये काम करा, तिथे तुम्हाला बेसिक जे शास्त्रीय संगीताचं आहे ते शिक्षण तुम्हाला आवश्यक आहेच.

0: नुसती मैफल करायची म्हटली तरी सुद्धा त्याला एक वेगळा अभ्यास लागतो की सुरुवातीला शास्त्रीय, त्यानंतर उपशास्त्रीय किंवा शास्त्रीयनंतर त्याचाच एखादी जोडबंदिश असेल तर त्याचा आपल्याला समावेश करायला लागतो, आणि त्यानंतर शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि मग भावसंगीत, अभंग, नाट्यगीत असे काही टप्पे येतात. प्रत्येक गीताची तयारी ही तुम्हाला त्या त्या जॉनरप्रमाणेच करावी लागते. मी जसं शास्त्रीय संगीत गाते किंवा त्याच्या जशा ताना घेते त्याच ताना मला अभंगात अभिप्रेत नाहीत, किंवा भावगीताची जी नजाकत आहे किंवा त्यातली आर्तता आहे तर ती सुद्धा तशाच पद्धतीने आली पाहिजे. प्रत्येक ह्याचा अभ्यास हा वेगवेगळा आहे.
1: बरोबर.
0: आणि आता तुम्ही म्हणालात तसं की संगीत नाटकातलं गाणं, तर संगीत नाटकातलं गाणं तर पूर्णपणे वेगळंच आहे. म्हणजे आता पूर्वीच्या नाटकातली जी गाणी आहेत, सौभद्र, मानापमान, संशय कल्लोळ किंवा स्वयंवर, ही सगळी गाणी पूर्णपणे बंदिशींवर आधारित असलेल्या रचना आहेत. तर ती बंदिश पूर्ण शिका तुम्ही आणि त्या बर हुकूम तुम्ही नाट्यसंगीत म्हणा, पण बंदिशीसारखं नाट्यसंगीत म्हणू नका.
1: बरोबर.
0: त्याचे शब्द वेगळे आहेत, शिवाय नाटकात उभं राहून तुम्ही ते गीत सादर करत असता
1: अभिनय सुद्धा त्यामध्ये असतो.
0: एक्झॅक्टली. आणि अभिनय करतोय त्याच वेळेला तुमचं गाण्याचं भानही सुटता कमा नाहीये, आणि शेजारच्या पात्राचाही सगळ्यात यामध्ये समावेश करून घ्यायला हवा हेही भान सुटता कमा नाही. असं सगळं म्हणजे काय बहुआयामी असं लक्ष ठेवून तुम्हाला संगीत नाटकातलं गीत हे सादर करावं लागतं, कारण तो जो थ्रो आहे नाट्य संगीताला जो थ्रो आवश्यक असतो तो फुल थ्रोटेड द्यावा लागतो. तुम्हाला कुठेही त्यात काचकूच करून चालत नाही. म्हणजे मी अगदी हळूहळू गायले पण असं होत नाही. तो जसा फेक आहे त्या तानेची म्हणा किंवा त्या शब्दाची, तर ते तसंच आवश्यक असतं.
1: त्याची ती गरज असते.
0: गरज आहे, कथानकाची गरज असते. स्टेजवरचं एक प्रेझेंटेशन असतं तुमचं
1: आणि त्या गाण्यातून ते पात्र उभं करायचं असतं.
0: बरोबर.
1: यासाठी रियाज फार महत्वाचाच असतो. रियाज केल्याशिवाय गाणं आपलं नाही प्रभावी होऊ शकत. तर रियाजाबद्दल काय सांगाल? तुम्ही स्वतः कसा रियाज करता?
0: रियाज जसा आपण श्वास घेतो थांबत नाही तसा रोजचा रियाज व्हायला हवा. म्हणजे आमचे गुरु अजूनही हेच सांगतात की रोजचा रियाज, जसं आपण रोज जेवतो, खातो, पितो त्याप्रमाणेच आपला रियाज राहायला पाहिजे. त्याच्यात कुठेही खंड पडता कमा नाहीये.
1: बरोबर.
0: आता पूर्वीचे गायक म्हणायचे की आम्ही रात्री प्रवासाहून आलो तरी सुद्धा पहाटे उठून रियाज, पण आत्ताच्या काळात ते तेवढं नाही शक्य होत, कारण प्रत्येक जण फक्त गाणंच करत नसतं, काहीतरी साईड बाय साईड त्याचा दुसराही व्यवसाय असू शकतो. तर त्यावेळेला तुम्हाला जी वेळ सूट आहे, आता समजा मला संध्याकाळी 6 वाजता सुटेबल आहे, तर त्यावेळेला तुमचा जो एक ठराविक रियाजाचा टप्पा आहे किंवा जो तुम्ही आज एखादा राग घेतलाय, तर त्याचा रियाज करणं, त्याचे पलटे म्हणणं, त्याचे आकार उकार वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या लोकांचं गाणं ऐकणं हा सुद्धा एक रियाज आहे. की मी आज हिराबाईंचं हे गाणं ऐकलं, मग उद्या भीमसेनजींचं अजून एखादं गाणं ऐकूया, किंवा उद्या कुमारांचा एखादा राग आपण ऐकूया, असा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण अभ्यास, तो सुद्धा एक रियाज आहे. की रोज मी आपली 2 तास तानपुरा लावलाय आणि मी रोज ताना आणि पलटे घोकत बसले असं करू नये. मला असं वाटतं वेगवेगळ्या मोठ्या गायकांचं गाणं ऐकणं हा सुद्धा एक रियाजाचा भाग आहे.
1: अगदी बरोबर आहे. जसं आता तुम्ही म्हणलात की वेगवेगळ्या गायकांचं ऐकावं, त्याचप्रमाणे असं मला विचारावं असं वाटतंय की वेगवेगळ्या भाषांमधलंही ऐकावं.
0: हो, नक्कीच. म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे की भाषांमधलं त्याचा लहेजा खूप वेगळा असतो. मी आता मी लहेजा हा शब्द वापरला, तो लहेजा असा न वापरता लहेजा, म्हणजे त्याला कुठेतरी उर्दू आणि हिंदी टच आहे ह्या सगळ्याला. मी म्हणेन की डायरेक्ट तुम्ही इंग्लिश मध्ये घुसू नका, तो पूर्णपणे वेगळा जॉनर आहे आणि त्याच्यासाठी थोडं वेगळं पूर्ण मार्गदर्शन आवश्यक असतंच. पण मराठीला त्यातल्या त्यात जवळ कुठली आहे? तर हिंदी आहे. तर ते तुम्ही ऐका. आणि लताबाईंनी, आशाबाईंनी गाणी कशी म्हटली आहेत, त्यांनी त्याच्यासाठी काय अभ्यास तपश्चर्या केली असेल, तर तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण निदान आपण ऐकू तरी शकतो.
1: बरोबर.
0: किंवा मल्याळी आहे, तमिळ आहे, तर बेंगॉली हल्ली बरेच जण ट्राय करतात. बेंगॉली आणि अशा पद्धतीची जी वेगळी व्हर्जन्स येतात तर ती म्हणण्याचा खूप प्रयत्न करतात, तर तोही चांगला अभ्यास होईल की जिभेला एक वेगळं वळण मिळतं.
1: बरोबर.
0: पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की हिंदी आपल्या जवळची आहे. शास्त्रीय संगीताच्या बंदिशी सुद्धा ब्रजभाषेत असतात, हिंदी भाषेत असतात, काही संस्कृत प्रचुर असतात, तर तो

0: ही अभ्यास करायला नक्कीच मुलांना हल्ली चांगली संधी आहे, किंवा बंदिशी ह्या आहेत जुन्या, त्यामुळे त्या जरूर ऐकाव्यात.
1: बरोबर. संगीत नाटकामध्ये काम करताना काही पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलेलं आहे, तर श्रोते हो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या हौशी नाट्य स्पर्धेमध्ये 2 वेळा श्वेताताईंना रौप्य पदक प्राप्त झालंय, तसंच कैलासवासी पंडित गजानन खाडीलकर पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलं आहे, आणि बालगंधर्व रसिक मंडळ पुणे यांचा रंगभूमीवरील उत्कृष्ट गायिका अभिनेत्री म्हणून काकासाहेब खाडीलकर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. खूप खूप अभिनंदन याबद्दल तुमचं श्वेताताई.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: मला असं सांगा की काम करतोय आपण, कुठलंही काम असो, त्याची जेव्हा अशी पोचपावती मिळते तेव्हा नेमकी काय भावना तुमच्या मनामध्ये येते? एक जबाबदारी वाढली आहे असं वाटतं?
0: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
1: बरोबर.
0: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं, आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली. आणि त्यानंतर मी पुरस्कार मिळाल्यानंतर 2 नवीन संगीत नाटकं सादर केली.
1: हा,
0: संगीत ताजमहाल केलं डॉक्टर विद्याधरोकांचं, आणि त्यातही आम्हाला चांगलं यश मिळालं. त्यानंतर आता सध्या मी संगीत ऐश्वर्यावती केलं, त्यातही चांगलं यश मिळालं. मी असे काय म्हणतो, आपण पुरस्काराने अजून प्रोत्साहित होतो असंही मला वाटतं, की माझं थोडंसं कुठेतरी थांबलं होतं का असं म्हणेपर्यंत हा पुरस्कार माझ्या पदरात पडला, आणि त्यानंतर मी परत कामाला सुरुवात केली.
1: अच्छा. संगीत नाटकांचे जे उल्लेख तुम्ही करताय, तर एक विशेष अनुभव त्याच्यामध्ये आहे की एकाच दिवशी तुम्ही 2 वेगळी नाटकं सादर केली आहेत, तर त्याविषयी थोडं.
0: हो, गोव्यामध्ये एका महोत्सवामध्ये आमचं प्रीती संगम नाटक होतं, महिन्याभरापूर्वी प्रयोग ठरला होता, आणि बरोबर त्याच वेळेला मला भरतनाट्य संशोधन मंडळ पुणे यांच्याकडून मला फोन आला की तुम्ही संगीत नाटकात काम करता असं आम्हाला कळलंय, तर तुम्ही संशय कल्लोळ कराल का? म्हटलं चालेल, माझं तयार होती ती भूमिका, रेवतीची भूमिका माझी तयार होती, तर म्हटलं चालेल मी करेन. कुठे आहे काय आहे अशी चौकशी मी केली, तर त्यांनी जी तारीख आमची प्रीती संगमची, तर त्याच तारखेला गोव्यामध्ये प्रयोग आहे. आव्हान होतं बरं, कुठे आहे हे मी नंतर विचारलं, कारण एवढ्या मोठ्या संस्थेला मी त्यांना विचारणं काय कुठे आहे हे दिसताना चुकीचं दिसलं असतं, त्यामुळे मी तसं काही विचारलं नाही. आणि नंतर त्यांचा रीतसर मेसेज आला की या या ठिकाणी आपलं नाटक आहे 1 वाजता.
1: बर.
0: आणि त्यावेळेला खरं टेन्शन आलं होतं मला की आपल्याला एकाच दिवशी 2 प्रयोग करायचेत आणि वेगवेगळ्या धाटणीची 2 नाटकं आहेत. प्रीती संगम हे पूर्ण संत जीवनावरचं नाटक, आध्यात्मिक ज्याला बेस आहे असं नाटक, आणि रेवतीची भूमिका म्हणजे पूर्ण खट्याळ अल्लड, आणि तितकंच गाणं पण वेगळ्या पद्धतीचं सादर करायचंय. पण म्हटलं आपल्याला हे एक आव्हान आहे, आपल्यामध्ये किती ताकद आहे हे आजमावण्याची एक संधी आहे आपल्याला, तर ते आपण करून बघूया. बरं, साथीदार पण दोन्ही टीमचे वेगवेगळे, म्हणजे तोही एक वेगळा अनुभव होता. पण परमेश्वर कृपेने आणि रंगभूमी रंगदेवता यांची सगळी कृपादृष्टी त्या दिवशी असल्यामुळे माझे दोन्हीही प्रयोग तितक्याच ताकदीचे झाले, मला सांगायला खूपच आनंद होता. आणि मलाही आवडलं की अरे आपण हे चांगल्या पद्धतीने निभावू शकलो.
1: आत्ताच उल्लेख केलात की साथीदारांचा, कुठेही जा, घरात असो बाहेर असो, साथीदार चांगला असणं किंवा आपल्याला पाहिजे तसा मिळता जुळता असणं हे एक भाग्य असतं, तरच कार्यक्रम काय किंवा संसार काय हा फुलून येत असतो. आणि असा भाग्याचा साथीदार तुम्हालाही लाभलेला आहे. प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर तुमचे पती आहेत, तर काय सांगाल?
0: प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर हीच ओळख माझ्यासाठीही होती. अतिशय उत्तम साथ ही मी त्यांची पूर्णपणे मैफिलीतून वेगवेगळ्या कलाकारांबरोबरची ऐकत आलेली होते, आणि तीच साथ माझ्याही जीवनात येऊ घातली. आणि त्यामुळे असंच जसे गायक आणि साथीदार एकमेकांच्या हातात हात घालून जातात, त्याप्रमाणेच आमचं काय म्हणायचं संसार हा अशा पद्धतीने चालत आलेला आहे. त्याची उत्तम साथ की कुठेही नाही हा शब्दच मला माहिती नाही आजपर्यंत, की 2013 मध्ये ती काम करेल एवढा विश्वास त्याने दाखवलेला, आणि ते आजपर्यंत तू सतत काम करत राहा म्हणणं हीच मला वाटतं त्याच्याकडून मिळालेली पावती आहे आणि त्याची साथ आहे. आणि तशीच साथ जसे आपले आई वडील आपल्याला लहानपणी पुश आउट करत असतात की तू करत राहा, काहीतरी

0: करत राहा. तीच पद्धत माझ्याकडे सासरी पण आहे की जशी हेरमची साथ तशीच माझे सासूबाई सासरे किंवा माझे घरातले सगळे ही त्या त्याप्रमाणे करत असतात, त्यामुळे सगळं एकत्र नांदत असतं.
1: खरंय. नवीन जेव्हा पिढी या क्षेत्रामध्ये येत असते तर त्यांच्यासाठी एक सल्ला म्हणून काय सांगाल?
0: मीही अजून शिकतीये त्यामुळे मी इतकी काही अगदी तुम्ही असं करा तुम्ही असं करा असं सांगण्या इतकी मोठी नाही, पण एक थोडासा अनुभव आणि त्या ह्याच्यावरनं एवढंच सांगते की सतत ऐकत राहा. आपलं काम करत राहायचं पण दुसऱ्याचंही ऐकायचं काम करा. समोरचा छोटा आहे, एखाद्या लहान मुलाचं गाणं आहे, तर ते पण तुम्ही तेवढ्याच येणे ऐकत राहा. आणि आपल्या रत्नागिरीमध्ये जे कुठे कार्यक्रम होत असतील किंवा जे काही घडत असेल तर त्याचं 10 मिनिटं का होईना तुम्ही सहभाग व्हा एखाद्या गोष्टीचा. छोट्या गोष्टीतून पण आपल्याला काहीतरी बारीकसं शिकता येतं आणि ते मला आजमावता येईल का? की काही मुलांचा कॉन्फिडन्स खूपच छान असतो, म्हणजे अगदी छोट्या मुलांचा कॉन्फिडन्स सुद्धा इतका अप्रतिम असतो की अरे आपण ह्या वयात काहीच करत नव्हतो अशी जाणीव या वयात आपल्याला होते. म्हणजे हे मला सांगायचं की बारीक बारीक काहीतरी तुम्हाला शिकता येतं. अरे ह्या मुलीने हा शब्द खूप छान म्हटला किंवा हिची ही तान खूप छान गेली. सतत ऐकत राहा, वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं ऐकत जा. की मला गाणं आवडतं म्हणजे मी प्रत्येक वेळेला गाण्याचेच कार्यक्रम अटेंड केले पाहिजेत असं नाही. एखादं भाषण ऐका, त्यांचे स्पष्ट उच्चार कसे असतात किंवा मुद्दा एखादा पटवून देण्याची एखाद्याची पद्धत असते ती बघा कशी आहे, ती तुम्हाला आत्मसात करता येते का ते बघा. असं वेगवेगळी क्षेत्र आजमावा, मग ती नंतर एकत्र आपल्याला गाण्याच्या ह्याच्यात आणता येतातच. कारण हा सगळा स्टेजवरचाच सवाल असतो की तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला त्या ह्याच्यातनच साधता येतं.
1: मला वाटतं जेव्हा संगीत नाटकात अभिनय आणि गाणं असं जेव्हा करायचं असतं तेव्हा हे सगळ्याचं मला वाटतं नक्की उपयोग होत असेल.
0: नक्कीच, म्हणजे ते हातात हात घालून जाणं म्हणतात ना तसंच आहे ते. बॉन्डिंग तुमचं एकमेकांमध्ये असणं सगळं एकत्र असलं पाहिजे.
1: कलेमुळे आपलं जीवन समृद्ध होतं किंवा कसं जगायचं हे आपल्याला कला शिकवत असते, एक उर्मी मिळत असते जगण्याची. तर कलेमुळे आपल्यात स्वतःमध्ये काय फरक जाणवलाय तुम्हाला स्वतःला?
0: कलेमुळे आपल्याला कसं जगायचं हे म्हणजे शिकता येतं आपलं आपल्याला. की काही वेळेला गाण्याचे शब्द असतात ना ते पण आपल्या आत जातात आणि त्यातून आपल्याला वेगवेगळं काहीतरी स्फुरत जातं. तर मी यावेळेला हे असं केलंय का, ठीक आहे पुढच्या वेळेला मी असं करून बघेन. प्रयत्नशील किंवा नाविन्याची आपण कास धरायला लागतो या ह्याच्यातनं असं मला वैयक्तिक वाटतं. आता संगीत नाटकातून बघितलं ना तर एकमेकांमध्ये कसं राहायचं, म्हणजे तुम्ही वैयक्तिक जीवनात एकटे राहत असाल किंवा कुटुंबात राहत असाल पण जेव्हा तुम्ही नाटकाच्या टीम बरोबर आहात तेव्हा तुम्ही सगळ्यांबरोबर मिळून कसं राहिलं पाहिजे, एकमेकांच्या साथीने कसं तुम्ही पुढे जाल हे नक्कीच तुम्हाला कला शिकवते, इवन नाट्य शिकवते. कारण जसा आपला कौटुंबिक संसार असतो तसाच नाटक हाही एक संसाराचाच भाग आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन आपण ते काम करत असतो त्याप्रमाणे ती कला आहे.
1: बरोबर आहे. आणि नाटक जेव्हा सादरीकरण होतं तेव्हा अर्थातच आपण त्याला प्रयोग म्हणत असतो.
0: नक्कीच.
1: की प्रत्येक वेळी काहीतरी नवीन काहीतरी वेगळं म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा रुजवायचं असतं आणि प्रेक्षकांना सुद्धा द्यायचं असतं.
0: बरोबर, आनंद द्यायचा असतो त्याच्यासाठी लोक आलेले असतात त्यावेळेला.
1: आपण जेव्हा म्हणतो की प्रयोगामध्ये नाविन्य यायला हवं तर ते नाविन्य तसं म्हटलं तर नाटक तेच असतं. म्हणजे तुम्ही कितीही प्रयोग केला तरी नाटक तेच असतं. मग त्याच्यात नाविन्य आणणं किंवा एक असं असतं की पाठांतर किंवा आता जी जुनी नाटकं आहेत कट्यार असेल संशय कल्लोळ असेल तर त्याची भाषा एक वेगळी असते, तिचा बाज वेगळा असतो आणि आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये वेगळी भाषा बोलत असतो.
0: बरोबर.
1: काय काय बदल करावे लागतात स्वतःमध्ये एकूणच प्रयोग सादर करताना?
0: प्रयोग सादर करताना म्हणजे आपलं ती संहिता, म्हणजे जे लेखकाने लिहिलेलं आहे ती संहिता तुम्हाला आधी पूर्णपणे पाठ पाहिजे. आणि त्याची सवय ना ही लहानपणी आपल्याला आई वडिलांनी आपल्याला लावलेली असते की ती तुम्ही पाठांतर जी स्तोत्र आहेत ती छान पाठ करा की त्याची सवय तुम्हाला आयुष्यभरात लागते.
1: जे लहानपणी पर्वजा म्हटला जायचा.
0: बरोबर, अगदी. म्हणजे मलाही अजून तेच आठवतं की ती एक लय असते रामरक्षा, भीमरूपी ही स्तोत्रांची नावं घेताना सुद्धा आपल्याला एक लय असते. रामरक्षा असं नाही म्हणत आपण, रामरक्षा असं म्हणतो, तशीच ती एक लय आहे. तर प्रत्येक ह्याला संवादाला एक लय असते. तर

0: तशा पद्धतीनेच ते पाठ केलं पाहिजे. गोष्ट स्वरूपात तुम्ही कसं सांगताय, कारण शेवटी नाटक ही सुद्धा एक कथाच आहे जी आपण लोकांना प्रेझेंट करत असतो, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही लोकांशी संवाद साधताय असं तुम्हाला अलर्टनेस डोक्यात प्रत्येक वेळेला ठेवायला लागतो. अगदी साधं घरगुती संवादाचं जरी वाक्य असलं तरी ते तुम्ही नाटकात म्हणताय ह्याचं भान तुम्ही सुटू देता कामा नाहीये. आणि पाठांतर हे नाटकात प्रचंड आवश्यक असणारी गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला बरेच जण सांगतात की गोविंदरावांची 20-20 नाटकं ही पाठ होती, ते तर साथीदार होते, ते काही रंगभूमीवरचे नट नव्हते, पण त्यांची सुद्धा संगीत नाटकं पाठ होती. त्यामुळे पाठांतर हे आपण काय विसरूच नाही. पाठांतर हे आपली जीवनावश्यक गोष्ट असल्यासारखं आहे की ते आपल्याला अनेको वर्ष लक्षात येईल
1: आणि ती रियाजानेच साधणार आहे ती सुद्धा
0: नक्कीच.
1: या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय, पण जाता जाता पुन्हा एकदा एका सुंदर गाण्याची झलक आपल्याकडून.
0: नक्कीच.

0: खूप सुंदर श्वेताताई, आज तुम्ही इथे आलात, कलाप्रवास सांगितलात आणि खूप छान सादरीकरण सुद्धा श्रोत्यांना ऐकवलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य आज या कार्यक्रमात माझा कलाप्रवास याविषयी रत्नागिरीच्या गायिका श्वेता जोगळेकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विश्वविनायक या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं संजय उपाध्याय यांचं हे गीत, संगीतकार श्रीधर फडके.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोतेहो, उद्या प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकणार आहोत। निवेदिका रेडिओ सखी पौर्णिमा साठे, सादर करते विवेक वानखेडे। अवश्य ऐका उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जमलं हो जमलं। या चित्रपटासाठी अनुराधा पडवाल, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं हे गीत, संगीतकार अशोक पत्की।

0: श्रोते हो, 28 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर याविषयी. लेखन केलंय डॉक्टर पंकज घाटे यांनी. अधिकांचं अधिक कल्याण ही भूमिका घेणारं हे तत्वज्ञान उपयुक्ततावाद म्हणून ओळखलं जातं. सावरकरांनी या भूमिकेच्या आधारे केलं जाणारं कर्म हे विहित मानलं. आपल्या कृतीचा प्रत्यक्ष उपयोग, तात्विक सुसंगती आणि अनुभवाचा निकष यांच्या आधारे आपली सामाजिक सुधारणांसाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक निश्चित केली. तेव्हा नक्की ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 kHz तसंच 101.5 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया थरथराट या चित्रपटासाठी उषा मंगेशकर, अमित कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं हे गीत, संगीतकार अनिल मोहिले.

थरथराट या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आजच्या या कार्यक्रमात विश्वविनायक, धूमधडाका, गंमत जम्मत, जमलं हो जमलं आणि थरथराट या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकल्या. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोतेहो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कसे आहात मंडळी? आजच्या गाता रहे कार्यक्रमात काही गप्पा, गाणी आणि माहिती जालावरून मिळालेले काही विचार आपण ऐकणार आहोत. आजकाल आपण आपल्या आनंदाची किल्ली फार सहजपणे दुसऱ्यांच्या हातात देऊन मोकळे होतो. कुणाला मेसेज आला की चेहऱ्यावर हसू उमटतं, कुणी फोन नाही केला म्हणून दिवसभर आपण बेचेनसुद्धा होतो, कुणी आपल्याला महत्त्व दिलं की आपण स्वतःलाच महत्त्वाचे वाटू लागतो. हळूहळू आपलं मन इतकं दुसऱ्यांच्या प्रतिसादावरती अवलंबून होत जातं की त्याच्या एका दुर्लक्षाने आपली संपूर्ण स्थिरता कोसळते. हे वरवर पाहता ना

असं वाटतं, पण आतून ती स्वतःच्या मनाला दुसऱ्याच्या दारात बांधून ठेवण्याची धोकादायक सवय असते. आयुष्य हे खूप सुंदर आणि समृद्ध असं आहे, आपण फक्त ते चुकीच्या चष्म्यातून बघतो. अभाव आणि अतिरेक यांच्या चक्रात स्वतःला न अडकवता सुवर्णमध्ये साधून जगायला शिकायला हवं. भीतीवरती मात करायला हवी, नेहमी सकारात्मक बोलायला हवं आणि त्यातूनच वर्तमानातील आपल्या लहान लहान कृतींनी आपण आपलं एक उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.

ऐकूया जीना मरना तेरे संग या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं इब्राहिम अश्क यांचं हे गीत, संगीतकार दिलीप सेन आणि समीर सेन.

0: श्रोतेहो, आज दुपारी 12 वाजता प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, साहित्य सूर्य सावरकर, लेखिका अर्चना साने, आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. याच्या लेखिका आहेत सविता जेरे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम या सभेत आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम.
1: श्रोते हो, 28 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर याविषयी. लेखन केलंय डॉक्टर पंकज घाटे यांनी. अधिकांचं अधिक कल्याण ही भूमिका घेणारं हे तत्वज्ञान उपयुक्ततावाद म्हणून ओळखलं जातं. सावरकरांनी या भूमिकेच्या आधारे केलं जाणारं कर्म हे विहित मानलं. आपल्या कृतीचा प्रत्यक्ष उपयोग, तात्विक सुसंगती आणि अनुभवाचा निकष यांच्या आधारे आपली सामाजिक सुधारणांसाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक निश्चित केली. तेव्हा नक्की ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम. तर सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: एके दिवशी मी एका बँकेत काही कामासाठी गाडीवरून निघालो होतो. वाटेत माझ्या डोक्यात एक विचारचक्र सुरू झालं. माझं त्यावेळेचं लक्ष होतं बँकेत वेळेवरती पोहोचणं आणि तिथलं काम संपवून परत येणं. पण माझ्या लक्षात आलं की बँकेत जाण्याचा हा प्रवास साधारण 10 मिनिटाचा असा आहे आणि तिथं गेल्यावर माझं काम फक्त 2 मिनिटाचं आहे. मग विचार करा, मी त्या फक्त 2 मिनिटाच्या कामासाठी उरलेली 10-15 मिनिटं तणावात का घालवावीत? आपण आयुष्यात नेमकी हीच मोठी चूक करत असतो. आपण ध्येयाकडे इतके डोळे लावून बसतो की वाटेतल्या निसर्गाकडे, लोकांकडे आणि स्वतःच्या आनंदाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जर आपण फक्त अंतिम टोकाचाच विचार केला तर संपूर्ण आयुष्य आपण केवळ धावण्यातच घालू. खरा आनंद त्या प्रवासात दडलेला असतो, जिथे आपण आपला सगळ्यात

ऐकूया मन या चित्रपटासाठी उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार संजीव दर्शन.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्याबरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी.

0: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती,
0: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 प्रसारित होणाऱ्या या कोकणच्या खाद्य संस्कृती कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या पाककृती. निवेदिका रेडिओ सखी पौर्णिमा साठे आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. अवश्य ऐका उद्या सकाळी 8:40 आमचा कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम. मगाशी आपण गप्पा मारताना जे काही विचार मांडले त्याच्याकरता आपण एक उदाहरण घेऊया. हे उदाहरण म्हणजे आपण समजा रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करतोय. जर तुम्ही मुंबईला जाण्यासाठी 8 ते 10 तासांचा प्रवास करत असाल आणि मुंबईत ज्या कामासाठी आपण जाणार आहोत त्या कामासाठी 4 तास थांबावं लागणार असेल, तर मग त्या 8-10 तासांच्या प्रवासाचा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं नाही का? आपण मात्र त्या 8-10 तासात फक्त कधी पोहोचू या चिंतेतच असतो आणि मुंबईत पोचल्यावर तिथेही दुसऱ्या ध्येयाकडे धावू लागतो. ही साखळी कधीच संपत नाही. व्यावसायिक क्षेत्रात आणि खेळाच्या मैदानातही असंच घडत असतं. एक यशस्वी खेळाडू जेव्हा सराव करतो तेव्हा तो त्या कष्टाचा आनंद घेतो आणि म्हणूनच तो मैदानावरती टिकून राहतो. जर त्याला सरावाचा प्रवास ओझं वाटला आणि फक्त कप जिंकणं हेच महत्त्वाचं वाटलं तर त्या सरावातील सातत्य टिकवणं त्याला अशक्य होईल. प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया आनंददायी असेल तर रिझल्ट म्हणजे निकाल हा बोनस असतो. ऑफिसला जाताना किंवा कामाच्या ठिकाणी वावरताना आपण जिथे पोहोचण्यासाठी धावतोय तिथं आपण खरंच किती वेळ थांबणार आहोत? एका रेसमध्ये धावणारा धावपटू फिनिश लाईन ओलांडल्यानंतर तिथं थांबत नाही, तो पुढे निघून जातो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक ध्येय हे एका फिनिश लाईनसारखं असतं. तिथं पोहोचल्यावर तुम्ही थांबणार नाही तर नवीन ध्येयाकडे वळाल.

श्रोतेहो, आपण सकारात्मक विचार आणि कृतज्ञता याविषयी गप्पा मारत होतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं वर्तमानात जगणं होय. आपण प्रवासात डोळे उघडे ठेवले ना तर आपल्याला अशा अनेक गोष्टी दिसतील ज्या आपल्याला भविष्यात उपयोगी पडू शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर जाताना असं जर कुठे आपण बघितलं तर हे पंक्चरचं दुकान कुठे आहे, चांगलं हॉटेल कुठे आहे, पेट्रोल पंप कुठे आहे, नित्योपयोगी वस्तू मिळण्याचं ठिकाण कुठे आहे, हे जर आपण प्रवासात शांतपणे पाहिलं तर संकटकाळी तेच ज्ञान आपल्या कामाला येतं. ध्येयाकडे धावताना आजूबाजूच्या जगाकडे दुर्लक्ष करता कामा नये. यशाची शिखरं गाठणं आवश्यकच आहे, पण त्या शिखरांवरती चढताना वाटेतल्या फुलांचा सुगंध आणि गार वाऱ्याची झुळूक अनुभवायला विसरू नये. प्रवासाचा आनंद न घेता मिळालेलं यश हे एखाद्या रिकाम्या घरासारखं असतं, जिथे भिंती तर आहेत पण त्या घराला स्वतःचा असा जीव नसतो.

प्यार झुकता नाही या चित्रपटासाठी शब्बीर कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोत्यो, अनेकांना असं वाटतं की आपलं आयुष्य बदलण्यासाठी जग बदललं पाहिजे किंवा माणसं बदलली पाहिजेत, पण वास्तव असं आहे की जग बदलण्याची गरज नसते, गरज असते ती केवळ आपला दृष्टिकोन बदलण्याची। एकाच घटनेकडे 10 वेगवेगळे लोक 10 वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतात। कोणाला एखादी समस्या हे संकट वाटतं तर कोणाला तीच गोष्ट स्वतःला सिद्ध करण्याची संधी वाटते। आपला भूतकाळ किंवा आपल्यासोबत घडलेल्या घटना आपण बदलू शकत नाहीत, जे झालं ते झालं, पण त्या घटनेकडे पाहण्याचा आपला चष्मा आपण नक्कीच बदलू शकतो। जर आपण नकारात्मकतेचा चष्मा लावला तर आपल्याला फक्त नुकसान आणि दुःख दिसतं, पण जर आपण तोच चष्मा बदलला तर त्या नुकसानीतूनच आपण काय कमावलं, आपण कोणता धडा घेतला हे स्पष्टपणे दिसू लागतं। कोणतीही गोष्ट बदलण्याची गरज नसते, फक्त त्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा असतो।

ऐकूया आशा भोसले, विनोद राठोड आणि सहकलाकार यांनी गायलेलं बाजीगर या चित्रपटातलं जफर गोरखपुरी यांचं हे गीत, संगीतकार अन्नू मलिक.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

जग सुंदर आहे, फक्त पाहण्याची दृष्टी हवी. कोणतीही गोष्ट बदलण्याची गरज नसते, फक्त त्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा, याविषयी आपण बोलत होतो. हा केवळ एक सुविचार नाही तर जगण्याचं ते एक शास्त्र आहे. एखाद्या चित्रपटात जेव्हा आपण एखादं पात्र पाहतो तेव्हा त्या पात्राच्या कृतीतून आपण काय घेतो हे सर्वस्वी आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतं. आपण कुणाच्या तरी चुकीतही स्वतःसाठी एक धडा शोधू शकतो आणि एखाद्याच्या चांगुलपणातही खोट काढू शकतो. हा निव्वळ आपल्या मनाचा खेळ आहे. कठीण प्रसंगात स्वतःला एक प्रश्न विचारायला हरकत नाही की या परिस्थितीतून मला काय शिकायला मिळत आहे. जेव्हा आपण तक्रारीच्या सुरातून बाहेर पडून कुतूहलानं गोष्टींकडे पाहू लागतो तेव्हा आपल्या मनातील अर्ध्याहून अधिक क्लेश कमी होतात. हा प्रगल्भ दृष्टिकोनच माणसाला संकटातही स्थिर ठेवण्याचं सामर्थ्य देतो. दृष्टिकोन बदलणं म्हणजे वास्तव नाकारणं नव्हे, तर वास्तवाला अशा प्रकारे स्वीकारणे की ज्यामुळे आपली मानसिक शांती ढळणार नाही. आपल्या दृष्टिकोनावरतीच आपल्या भविष्याचा पाया रचला जातो. जर तुम्ही आजच्या दिवसाकडे नशिबाने दिलेली संधी म्हणून पाहिलं तर आजचा दिवस तुम्हाला नक्कीच समृद्ध करेल.

ऐकूया सनम तेरी कसम. या चित्रपटासाठी आशा भोसले, आर डी बर्मन आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं हे गीत, संगीतकार आर डी बर्मन.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानकर.

यस बॉस या चित्रपटासाठी अलका याज्ञिक अभिजित आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार जतीन ललित.

श्रोतोही, अशी गाणी ऐकता ऐकता वेळ कधी संपत येतोय तेच कळलं नाही, पण निरोप घेताना एकच गोष्ट ऐकूया. जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत जर आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातली रंगत वाढत जाते. या टॅगलाईनबरोबरच आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. बारा वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.
1: वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.

0: कैदी क्रमांक 32778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960
1: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल अहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड प्रखर देशभक्त पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात ती म्हणजे धाडस कर्तृत्व त्याग तसंच संवेदनशील मनाचा कवी लेखक आणि वक्ता सुद्धा आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया
1: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना उद्भवलेले प्रसंग त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते राष्ट्रप्रेम कर्तव्य त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात
2: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते तिथली माणसं अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत
3: शैशवी दूध भाताचा घास लावून लोणचे ताटली तुन जो देई आई त्यासम कोणचे मिष्ट पक्वान न हो लागे आयुष्यात पुन्हा
2: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात
1: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात म्हणजे अवघ्या 8व्या 9व्या वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्याच तोडीची होती असं अभ्यासक सांगतात तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं तसंच रसिकही होतं सप्तशतीचे पाठ संस्कृत मराठी इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे सावरकरांचे मामाही काव्य करत असत काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले
2: रामायण महाभारत मोरोपंत वामन पंडित मुक्तेश्वर संत तुकाराम रामदास स्वामी इथपासून ते शिवाजी महाराज पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला
4: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा हटा सोडून कटा करू या आमलेंच पटाना धरू कदा अरे

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण.
0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाळी, लोहगजाची जी जाळी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वाजवनी मीच मशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी. वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरको वळ्या चंद्राची, कोरको वळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची ज्या चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी.
0: हुतात्मा भगत सिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत. तेच

0: गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना, म्हणून थबकतात.
1: काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीर रसाकडे वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं. वीर रसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घकाव्य त्याचीच प्रचिती देतात. बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे, याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझ एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझ एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजिदोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्य यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारे

0: लेखन त्यांनी सतत केलं आहे.
1: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
0: मला काय त्याचे, अर्थात मोपल्यांचे बंड, ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पदपादशाही, अंधश्रद्धा तिरमूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
0: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे. त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन

0: खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो.
1: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली. तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशापमधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ अवघाची मेळ जगी नांदे तेथे तो सोवळा ओवळा तो कोण विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं.
0: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
1: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक. आई ग, अको बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा ज्या वाटेनं पाऊल टाकावं

0: वाटेत पिसलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली, ते तुकडे पायात बोचून बोचून रक्त बंबा झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
1: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशाप मधली कमल, संन्यस्त खडग मधली सुलोचना, उत्तर क्रिया मधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय.
2: जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
0: सावरकरांचं अवघ साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररस प्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वत चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
1: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच ही माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन.
0: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्व मध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार, सगळंच एकदम लखलखते, अगदी तलवारीसारखं.

0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं, दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते. बरं,
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर,
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्या जणी. संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटातनं ते गेले. बरं, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हा, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं कार्चना. एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्षपूर्वी आता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुख दुःख असो, की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं.
0: मोठं म्हणजे अगं, किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या आहेत. तर कमलासारखं काव्य, सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं, म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
1: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेला
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं.
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं, म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती, त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो, आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं, तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्या 4 ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे, तुझियाची घराचे ते घर अन्य असेलची कोठे, या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे, हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ, घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना, आपुले कुणा उघडीना, या यत्न असा चाले ना, बसवेन सोडूनी यत्ना, ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे, ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा,
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण.
0: रे, कुठल्या कुठे विचार जातात, आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं, सांगणं. सावरकरांनी

0: प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे या माणसं.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी सर पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वीचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा, झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
0: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
1: हो हो
0: बघ,
1: जी आजही स्थिती आहे ग
0: खरं
1: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
0: वा वा.
1: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
0: काय सांगते
1: त्या काळात.
0: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं अशा, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते. आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
1: लागतच, अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
0: बरोबर.
1: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
0: म्हणजे तेवढी समज असावी.
1: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
0: सावरकरांचं.
1: सावरकरांचं.
0: वा, नक्की
1: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
0: चाल
1: हा, चल.

0: वा, किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर, म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली
0: झालीच
1: आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना, आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना, रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच,
1: अगदी
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय, समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मगाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो घरात, मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ, मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
0: अगदी संसार.
1: संसार आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्यांच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई, जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरं,
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा, पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार
0: सांभाळायचं,
1: काय करायचं शिकून आणि घरच तर सांभाळायचं, चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी, तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो, ह्यांची मुलगी ना ग तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला यायचं.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहत आहे, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहत आहे, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने
0: तिच्याबद्दल
1: वागलं
0: जायचं.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं, एकत्रच होतं. आता थोडस त्या वातावरणात थोडा फरक पडलाय,
1: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग असतात, सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
0: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढलीय.
1: हा खरं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला.
1: की
0: म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे. पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्याजवळ आला असेल हे कळत नाही.
1: बरोबर.

0: म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात, ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: हो खरंच.
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजारपाजारांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे. जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला
1: असतो
0: तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विच नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
1: बरोबर आहे. तिखटाची पुडी ठेवू शकता आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनानी आणि त्या एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर.
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात करू शकतो, दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस हे सतत जागृत राहणं खूप महत्वाचं
0: आहे,
1: ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाहीतर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी, फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
0: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात, ही फार मोठी गोष्ट
1: आहे.
0: तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112, हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
1: वा,
0: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. ह्याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना, हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा,
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर.
0: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी, खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्ससाठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100 100 100.
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे, पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: वा, 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली, म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावासा वाटला.
1: बरोबर आहे.
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे.
0: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर.
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात

0: पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108, हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा. अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: बस.
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर, तो म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर. सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर.
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. 1930 हा नंबर, हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक
1: हो.
0: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि हे कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930.
1: ह्या नंबर सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढलाय त्या ते गुन्हे पण वाढले.
0: बरोबर. आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो.
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्र मैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायर मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना
1: लोकेशन माहिती असणं
0: अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर. लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे,
1: पण आपल्याच घरच्यांना.
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस. आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील. काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितानी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात. आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचं. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आय डी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आत्ताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. दुपारचे 1:05:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीत. शिवम महादेवन यांच्या स्वरात गीतरचना मंदार चोलकर यांची, संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीतानंतर ऐकूया. दिवसेंदिवस या चित्रपटातील गीत देवकी पंडित यांच्या स्वरात, गीत आहे गजेंद्र आहिरे यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी.

देवकी पंडित यांच्या स्वरातील या गीतरचनेनंतर ऐकूया सवाल माझा प्रेमाचा या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश केबुडकर यांची, संगीत दिलं आहे अच्युत ठाकूर यांनी.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया हरिओम विठ्ठला या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात गीत आणि संगीत अभिजित जोशी यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात लई भरी या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात, गीतरचना गुरु ठाकूर यांची आणि संगीत दिले आहे अजय अतुल यांनी.

0: श्रेया घोषाल यांच्या स्वरातील लयभरी या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन श्रोते हो, आपण आपल्या रोजच्या बोलण्यात वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी ना कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करत असतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. वेळ आहे 11 ते 11:40 28 मे 2026 रोजी. वार गुरुवार. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 4515-4129 आणि 4515-4130. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर पुणे केंद्रावरून सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे त्यामुळं इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसा

निमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक
आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं

आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता ऐकूया सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान, सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार आणि सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणना, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 863 मतदार आहेत. यात साताऱ्यात 474 तर सांगलीत 389 इतके मतदार आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपाचे 210 मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 105, शिवसेनेचे 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 5, राष्ट्रीय काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 4 तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे मतदार आहेत. साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला, संगम आणि क्षेत्र माहुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं 267.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी 134.80 कोटी रुपये अजिंक्यतारा किल्ला तर 133 कोटी संगम आणि क्षेत्र माहुली इथल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरं स्थळांच्या विकास आणि संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ला ते उंटाचा डोंगर रोपवे, किल्ल्यावरील राजसदरेचं जतन संवर्धन करणं, मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांची डागडुजी, दुरुस्ती, तलाव संवर्धन, माहिती केंद्र आणि इतर कामं या निधीतून होणार आहेत. माहुली इथल्या कृष्णा वेण्णा संगमावरील महाराणी ताराबाई, येसुबाई, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळांचा जीर्णोद्धार, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर मंदिराचं जतन, घाट संवर्धन, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या वाड्याचं संवर्धन, राजघाटाची निर्मिती, झुलता पूल आदी कामं करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार झाले आहेत. या नवीन उद्योजकांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2500 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्रानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण कामं करत नवीन उद्योजक आणि उद्योग

भरणीसाठीचे प्रयत्न केले होते. यासाठीच्या योजनेतून नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी 35% अनुदान देण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात नुकतीच प्राणीगणना झाली. यासाठी 135 मचाण तयार करण्यात आले होते. 175 वनकर्मचारी तर 228 निसर्गप्रेमींच्या मदतीनं ही प्राणीगणना करण्यात आली. तीनही प्रकल्पात 1556 वन्यजीवांची नोंद घेतली गेली. यात 240 सांबर, 165 चितळ, 347 रानगवे, 108 रानकोंबडे, 68 मोर तसंच इतर प्राण्यांची गणना करण्यात आली. माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी सातारा वन विभागानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी किरकसाल कुक्कुडवाड क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा मिळण्यासाठीचा ठोस कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी वनविभाग तज्ज्ञांची समिती नेमणार असून त्यांच्यामार्फत पर्यावरण जैवविविधतेचा समतोल राखून नव्यानं होणाऱ्या रस्ता प्रकल्पाबाबत संशोधनात्मक काम होणार आहे. याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं माळरान संनियंत्रण शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे. याबरोबरच माळरान सफरीचंही आयोजन करण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी या आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेनं देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यातही अव्वल स्थान मिळवलं आहे. या अभियानात विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीनं 1000 गुणांची तपासणी करत जिल्ह्यांचं मूल्यांकन केलं होतं. जिल्हा परिषदेनं गावागावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणीचं हे पुणे.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz श्रोते हो, आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. दुपारचे 1:46:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया मोनिका भोयर यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे हृदय चक्रधर यांची.

वसंत आसगावकर यांच्या स्वरातील गीतरचना ऐकली. गीतरचना होती कवी दा. करंदीकर यांची. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलायत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: कल्याण पंडितांच्या संस्कृत राजतरंगिणीचा डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांनी केलेला मराठी अनुवाद सरहद खडके फाउंडेशन आणि चिनार प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झाला असून हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण स्रोत मानला जातो। या ग्रंथामुळे काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास अधिक सुलभ झाला आहे। राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी, राजवंशाचा प्रवाह। काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे। कल्याण कवीने 12व्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे। मूळ ग्रंथ 8 तरंगांमध्ये विभागलेला असून तरंग म्हणजे शब्दशः लाटा हा शब्द वापरून नदीच्या रूपकाचा पाठपुरावा केला आहे। तर या ग्रंथात 4377 श्लोकांचा समावेश आहे। या श्लोकांद्वारे कल्याण यांनी काश्मीरचा विस्तृत इतिहास मांडला आहे। विशेषत 8व्या तरंगात समकालीन वास्तवाचं सूक्ष्म निरीक्षण आढळतं। या ग्रंथाच्या मराठी अनुवादामागची भूमिका राजतरंगिणीची पाठशुद्ध संशोधित आवृत्ती सिद्ध करण्याची नाही। काश्मीरकडे केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून पाहणाऱ्या माणसांना या भूमीचा प्राचीन वारसा उमगून यावा असा एक हेतू या अनुवादामागे आहे। कारण काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याची, तिच्यावर नांदणाऱ्या जनसमूहाची स्वभाव प्रकृती जाणून घेण्याची, तिने जे पाहिले आणि साहिले आहे त्यातून तिची घडण कशी विशिष्ट प्रकारे झाली याचे भान ठेवण्याची गरज आज तीव्र झाली आहे। या भूमीच्या मुळातल्या निरागस पण विद्रोही प्रवृत्तीची जाणीव तिच्याशी स्नेहबंध निर्माण करताना ठेवणे अत्यावश्यक आहे। काश्मीरच्या भूमीची ती प्रवृत्ती आणि अस्मिता हा हजारो वर्षांच्या इतिहासाचा परिपाक आहे, याची खूणगाठ बांधणे गरजेचे आहे। ही भूमी केवळ पर्यटकांची रंजनभूमी नाही, इथे नांदणाऱ्या माणसांनी सनातन मानवी जीवनाच्या पटावर आपली एक जागा निर्माण केली आहे, आपले मूलाधार निर्माण केले आहेत। त्या घटितांचा उलगडा काश्मीरच्या राजवंशाच्या इतिहासातून आपल्याला करता येतो आणि इथला निसर्ग, इथली माणसं, इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इथल्या राजवटी आणि त्यांनी जन्माला घातलेल्या भल्याबुऱ्या प्रथा परंपरा या सर्वांचा रोमहर्षक अनुभव या

0: काव्यग्रंथातून घेता येईल अशा विश्वासानं हा अनुवाद वाचकांसमोर ठेवण्यात आला आहे. नागांचा सर्वश्रेष्ठ स्वामी नील यांच्या संरक्षणातला हा प्रवेश, उन्हापासून दूर त्याला ठेवणारे छत्र म्हणजे नीलकुंड आणि त्या छत्राचा दांडा म्हणजे वितस्ता नदीचा वाहता प्रवाह, अशा अनेक नितांत सुंदर ओळींनी ही राजतरंगिणी ओघवती झाली आहे. कथात्मक सूत्र आणि आशयासाठी योग्य लय निवडत कल्लणानं विविध संस्कृत छंदांमध्ये त्याचा ग्रंथ रचला होता. सिद्धहस्त कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे आणि विदग्ध अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी केलेला अनुवाद ह्या शैलीला पूर्णतः न्याय देणारा आहे आणि शास्त्रशुद्ध तरीही सुगम सुलभ आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल असाच आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी अनुवादामागची भूमिका, पूर्वसुरींचे कार्य आणि ग्रंथाचे स्वरूप यांचा सविस्तार उहापोह केलेला आहे. त्यामुळे राजतरंगिणीचा हा मराठी अनुवाद काश्मीरच्या इतिहासाचे सखोल आणि समग्र आकलन करून देणारा हा संदर्भ ग्रंथ मराठी अभ्यासकांच्या दृष्टीनं अत्यंत मौल्यवान ठरतो.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात भात लागवड पद्धती याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, भात हे खरीप हंगामातलं आपल्याकडचं अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे. आज आपण या भाताच्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्याविषयी माहिती करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया चारसूत्री पद्धत. मंडळी, चारसूत्री लागवड पद्धतींमध्ये पहिलं जे सूत्र आहे ते भात पिकांच्या अवशेषांचा फेरवापर करण्याचं. भाताच्या तुसाची काळसर राग किंवा भातुरा 5.1 किलोग्रॅम प्रति चौरस मीटर रोपवाटिकेत मिसळावं. त्यामुळे रोपांना सिलिकॉन या उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. रोपं निरोगी आणि कणखर होतात. त्यानंतरचं दुसरं सूत्र आहे ते वनशेती तंत्राचा उपयोग. यामध्ये भात पिकासाठी गिरीपुष्प या हिरवळीच्या खताचा मर्यादित वापर करावा. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढायला मदत होते. तिसरं सूत्र आहे ते सुधारित किंवा संकरित जातीच्या भाताची रोपं वापरून चुडांची नियंत्रित लावणी. यामुळे बियाण्यांचा रोपं तयार करण्याचा आणि लावणीचा खर्च कमी होतो. आणि सगळ्यात चौथं सूत्र आहे ते म्हणजे नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक 4 चुडांच्या चौकोनात 2.7 ग्रॅम वजनाची एक विक्रम 2 ब्रिकेट हाताने 7.5 ते 10 सेंटीमीटर खोल खोचावी. यामुळे खत कमी लागतं. मंडई, नंतरची पद्धत आहे ती म्हणजे श्री लागवड पद्धत. यात रोपवाटिकेसाठी वाफे शेतात खळ अथवा शेडमध्ये पक्क्या जमिनीवर करता येतात. या रोपवाटिकेसाठी 1.20 मीटर रुंदीचा आणि 100 गेजचा प्लास्टिकचा कागद वापरावा. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्लास्टिकला छिद्र पाडावी. हा प्लास्टिक कागद ज्या ठिकाणी आपल्याला रोपवाटिका तयार करायची आहे अशा ठिकाणी पसरवून प्लास्टिक कागदाच्या चारही बाजू विटा आणि बांबूच्या साह्याने उचलून घ्याव्यात. अशा तयार झालेल्या वाफ्यामध्ये माती आणि शेणखत 60-40 या प्रमाणात मिसळून ती 1 मीटर लांब, 1/2 मीटर रुंद आणि 4 सेंटीमीटर उंची असलेल्या लोखंडी फ्रेमच्या क्षेत्रात एकसारखी पसरून घ्यावी. प्लास्टिक कागदावरती शेणखत मिश्रित माती मिसळून अशा प्रति किलोग्रॅम माध्यमात 1 किलोग्रॅम डाय अमोनियम फॉस्फेट मिसळून मिश्रणाचा 4 सेंटीमीटर उंचीचा थर पसरून घ्यावा. नंतर झारीने पाणी शिंपडून वाफ्यावरील रहू पद्धतीने म्हणजे 24 तास पाण्यात भिजवून नंतर 36 ते 48 तास पोत्यामध्ये बियाणं ठेवून नुकतंच मोड आलेलं बियाणं प्रति चौरस मीटर क्षेत्रावर बारीक दाण्याचं अंकुरित बी पृष्ठभागावर पेरून लागवडीयोग्य रोपं फक्त 15 दिवसात तयार करता येतात. अशा चटई रोपवाटिकेत भात रोपांच्या अधिक घनतेमुळे

रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. अशा प्रकारे 12 ते 13 दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड श्रीपद्धतीने एका आव्यात एकच रोप वापरून 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर केल्यास रोपांच्या मुळांना इजा होत नाही, ती शेतात लवकर प्रस्थापित होतात. तेव्हा मंडळी, भात लागवडीच्या या पद्धती आहेत त्यांचा वापर आपण लागवड करताना जर केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणी, तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात भात लागवड पद्धती याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड अल्ली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच. मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते

0: डॉक्टरांची ऍडवाइस आहे तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची, याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:10 पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

0: पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दुपार समाचार प्रसारित होतील.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अश्विनी गोखले यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग मधमात सारंग. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद पोटे यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती सुमित्रा क्षीरसागर यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं. या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे. हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर कोकण पुणे सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची

संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएससीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत कारतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गनपावडर, पिक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज K. श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत तर महिला एकेरीत
मालवी

0: अंबिका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशीळ मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10:22 झाली आहेत. आता अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत 4:58. मात्र AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम असेच सुरू राहतील.

0: تد
1: Ciao, Prato.

नमस्कार श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: जनतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यबागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. मुंबईमध्ये क्लँडेस्टाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत संध्या.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक वितरण प्रणालीत मदत करणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे चालू ठेवायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या

हरिहरन आणि सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं माचिस या चित्रपटातलं. गीतरचना होती गुलजार यांची, संगीत होतं विशाल भारद्वाजांचं. श्रोते हो, गीत संध्या कार्यक्रमात आता ऐका दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं गाणं.

दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते जतीन ललित.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

एस पी बालसुब्रमण्यम यांना आपण ऐकलत मैने प्यार किया या चित्रपटासाठी. गीतरचना होती असद भोपाली यांची, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

नरसिंहा या चित्रपटातलं अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्टेट ट्यून. या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी अमृता देशपांडे यांची मुलाखत. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकूया थोड्याच वेळात 5:30 वाजता.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात

0: तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही, तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे, तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
1: आपण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं. खर्चाचं म्हणजे काय करायचं, तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे, तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना, ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी, तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे, याचं कारण उद्या जाऊन ते देशात नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
0: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात? बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
1: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते, तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला, तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं, म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता, तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींमधचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे, पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता, वीकली करू शकता, मंथली करू शकता, आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की एक 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं. तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल. मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
0: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी?
1: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इनकम आलं त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं, मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली सेव्हिंग माझं, तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजे त्याच्यातनं तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी

0: बचत करणार आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशो मध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर ह्याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल. पण आजकाल गोल्ड ईटीएफ ते ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही? तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल? जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे? आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करू टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला आणि शेवटी थेंब थेंब तळे साचे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता तुम्ही बघाल बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स. ते कुठले? तर फिक्स डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे, तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ज्ञ त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकता, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाई वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हेच जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील? तर पुढे जाऊन जे इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍट लिस्ट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करावं.
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील. तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घडली तर काय होईल? मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा करता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीचाच विचार करायचा का? त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स. इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध? जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.

0: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे. हो, इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
1: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सी मध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा नाही जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाही आहे, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे का? त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी ते पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यावर पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं, आणि नोकरी सुटल्यावर ते इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
0: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
1: बरोबर?
0: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
1: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते, पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चालत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता यांनी काय होतं तिथे काही लिमिट नाहीये. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता, आणि ती लावणं गरजेचं आहे. आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा, आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही यूपीआय ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
0: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
1: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजे तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाता मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल, की अरे बापरे 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाहीये पण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे, आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे, आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
0: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
1: विचार करणं सारासार खूप गरजेचं आहे.
0: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
1: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री.

0: इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला चार फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्क ध्यानात ठेवायचं. मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबलं जातं किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा, मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे? तुम्ही ही जिंकले ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळतंय, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं. आणि तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उघडावे. घाई घाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
1: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावेत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकीभाऊ आपण फॉलो करू शकतो किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं आहे कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी? की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात? तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे? त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा, नाहीतर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या, किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो, मग ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते. कारण आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरुण पांघरुण पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला, बरोबर आहे? त्याच्यामुळे लहान वयात त्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने, त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात, त्या शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत, त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात, म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात, तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात. त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट, असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेलं आहे आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
1: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय

0: मार्गदर्शन द्याल.
1: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो, म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला. म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले 3 पिढ्यांपासून, त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे, तीच पद्धत, तीच कल्चर जे 3 पिढ्यां अगोदर लंडनला गेलेले लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय, तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत. फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील, त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी, युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवय अंगी करायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपाणी घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
0: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
0: हो,
1: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं, म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे ती विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा, थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरा ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीड बघितले, म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता, तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा, म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता, 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात, त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे, त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तर खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
0: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगता?
1: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही, कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची, आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिकदृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या यायला जातात. बरोबर आहे, तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड, त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इन्कमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची ते ऑप्शन्स, आणि हॅव पेशन्स, घाई घाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना आपण जितकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो, त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात, त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा, कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो, तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो सुरूच

0: ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
1: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही, आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या युवक मित्रांना नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युवाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युवाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडीही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आशा भोसले, भूपेंद्र आणि सहकारी यांनी गालेलं हे गीत होतं सुळावरची पोळी या चित्रपटातलं. गीतरचना होती राजेश मुजुमदार यांची, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. गीत बहार कार्यक्रमात श्रोते हो आता ऐका सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं गाणं.

सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

सात वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणात खरीप हंगामात बियाणे उत्पादनाचं महत्त्व आणि संधी याविषयी डॉक्टर महेश पालशेतकर यांची मुलाखत आपण ऐकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. 7:15 आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 हे बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग जोग कंस आम्ही प्रसारित करू. 11 वाजता हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, असे आहेत आपल्या आजचे उर्वरित कार्यक्रम.

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या गुरुवार अर्थात 28 मे 2026. पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये फळं आणि भाजीपाला प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमात बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी बोलतील डॉक्टर पल्लवी भोसले. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:50 अनुरूप विवाह संस्था आणि 7:55 ॲडव्हान्स आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या मालेत उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकाल. संवादिका पूर्णिमा साठे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम. रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर. लेखक डॉक्टर पंकज घाटे. वाचन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदूम यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात हितगुज या सदरात स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत, तसंच तिच्या शब्दातून सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तर 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकाल. श्रोते हो, दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात वेध विश्वासा, समीर बोबडे यांनी घेतलेला वेध. तसंच इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर दिनेश पडोले यांची मुलाखत आपण ऐकाल. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहारमध्ये हिंदी चित्रपटातली गाणी. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 ऐकाल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आपण ऐकाल. याचं लेखन केलंय कोमल कळंबटे यांनी. यामध्ये सहभागी होणारे कलाकार रोहित देव, मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. उद्या रात्री 7:15 ऐकाल सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री बाईड. 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रत्नाकर पै यांनी गायलेला राग दीपकी आणि मालवी आपण ऐकाल. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविधरंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

लढाईचे पोटी शिवा अवतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा गायला होता शाहीर पिराजीराव नाईक आणि सहकारी यांनी. रचना होती वसंत बापट यांची.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

दामोदर कोळी यांचं यांची गीतरचना आणि संगीत असणारं हे लोकगीत गायलं दामोदर विटावकर आणि सहकारी यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.

रंजना शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं मधुकर पाठक यांनी. लोकसंगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढव

0: करण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि

0: लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20, 19-21, 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:11 झालेत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 8080182018.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम

तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे, 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळीबाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित सन्मानपूर्वक आणि स्वच्छ

0: मुख्य उद्देश म्हणजे मानसिक पाळीबाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्तानेही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छता गृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही. त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं की मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पीरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. पण ती कुठली पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 त्रासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ऍबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसात स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातोच, लघवीला जरी जातोच, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचे आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
0: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असो ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं. तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत. आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छता गृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाहीत. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पन असेल, त्याने पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
0: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो.

0: डिस्पोजेबल सिगरेट पॅन्ट सगळेच ऑप्शन अवेलेबल आहेत आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे. तुम्हाला काय वापरायचं, वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली, ती महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट. पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर अविवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHOच्या WHOच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्यतो तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्स कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये, कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे ऊनाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते?
0: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतं. आता मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडस बॉईल करून ते पाणी पिलं तर त्याने आपल्याला ओटी पोटाला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कापड धुंडाळून त्याने जर शेक घेतला त्याने पण हलकस व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवणं हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्याने पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळं असेल, डाळी, भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की ज्या क्रॅम्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरेच जातं अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटेपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ते शक्यतोवर टाळावी. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेत आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं हे गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदीच, मी तर म्हणाली 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशुगुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इशू, इट्स अ ह्युमन इशू. म्हणजे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त कुजबुजला जातो आहे, यावर्षी मला चांगला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यात ना आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिंदा

0: बोलत असते ना कट्ट्यावर बसून, तर हा माझी ज्यावेळेस पिरियड 7 तारखेला आहे 7 तारखेला आहे, म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा, त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्व्हॉल्वमेंट असू शकतं, रोल कसू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी असतो, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना, तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असलायला पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी, ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय, तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे, त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे. आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय, तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटी ला धरून, म्हणजे त्यांची काळजी घेताना, म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील, त्यांच्या म्हणजे पाळतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझा आवार माझा शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या माझा आभार
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौरदिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 27 मे 2026. मंडळी, जर आपलं बियाणं दर्जेदार असेल तर नक्कीच मिळणारं पीक किंवा जे उत्पादन आहे ते चांगलं असणार आहे. पण सध्याचं बदलतं हवामान आणि वाढता शेतीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांसमोर

0: दर्जेदार बियाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच बियाण्याचं उत्पादन घेतलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमात आपण याविषयीच माहिती करून घेणार आहोत. ऐकूया कोकणात खरीप हंगामात बियाणे उत्पादनाचे महत्त्व आणि संधी याविषयी डॉक्टर महेंद्र पालशेतकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी मित्रहो. मित्रहो, आपल्या कोकणामध्ये खरीप हंगामात बियाणं उत्पादनाचं महत्त्व नेमकं काय आहे आणि या क्षेत्रामध्ये काय संधी उपलब्ध आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये कृषी महाविद्यालय दापोली इथून कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पालशेतकर सर आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला कोकणामध्ये खरीप हंगामात बियाणं उत्पादनाचं नेमकं महत्त्व काय आहे याविषयी सांगा.
2: आपल्या कोकणामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात भात लागवड करत असतात आणि कोकणातील मुख्य पीक हे भातच आहे.
1: बरोबर.
2: आणि आपल्याकडे जर कोकणातला पाऊस बघितला तर खूप मुबलक प्रमाणात पाऊस आहे आणि सुपीक जमीन आहे जी भाताला उत्पादन करण्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि शेतकरी बंधूंनी जर आपलं बियाणं स्वतःच बियाणं जर स्वतः तयार केलं तर ते मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादित करून ते विक्री करू शकतो. जसं आपलं नॉर्मल भात विक्री करण्यापेक्षा उत्पादित जे बियाणं आहे त्याचा जर बियाणं म्हणून विक्री केली तर मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. म्हणून शेतकरी बंधूंनी की आपण खरीप हंगामामध्ये भात लागवड हे नुसतं भात लागवड न करता त्यामध्ये आपल्या बियाणं उत्पादित करून जास्तीत जास्त आर्थिक लाभ घ्यावा असं मी त्यांना सुचवेन.
1: निश्चितच. त्यामुळे त्यांच्या स्थानिक जातींचा प्रसार त्यांना करता येईल का?
2: स्थानिक जाती आहेत, त्या व्यतिरिक्त विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत. काही शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात स्थानिक जाती घेत आहेत की त्या आपल्या हवामानाशी मिळत्या जुळत्या आहेत किंवा कीड रोगाला बळी जास्त पडत नाही आहेत किंवा त्यांना काहीतरी मेडिकल काहीतरी गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये. अशा काही जाती अजूनही आपले शेतकरी बांधव घेत आहेत. या व्यतिरिक्त विद्यापीठाने भरपूर जाती विकसित केलेल्या आहेत की ज्या संकरित जाती आहेत किंवा सरळ जाती आहेत. तर मी शेतकरी बांधवांना असं हे करेन की ज्या आपल्या विभागात येतात ज्या आपल्या जमिनीत चांगल्या प्रकारे येतात अशाच जाती त्यांनी स्वीकाराव्यात आणि त्याचं उत्पादन करून तर भात नाही तर भाताचं बियाणं म्हणून उत्पादन करावं असं मी त्यांना आव्हान करेन.
1: म्हणजे थोडक्यात याकडे त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने पाहावं असं तुमचं
2: म्हणणं आहे? नाही, नाही, त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने पाहावं. नुसतंच भात उत्पादन करून तुम्हाला तेवढा दर मिळत नाही. तेच जर तुम्ही बियाणं म्हणून निर्मित केलीत ना तर त्याला नक्कीच दर मिळतो आणि आपलंच बियाणं आपल्याला वापरता येतं आणि तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना पण देऊ शकता.
1: बरोबर. आता बियाणं उत्पादन म्हणजे थोडक्यात काय ते सांगा.
2: आपले शेतकरी बांधव आहेत जे पेरणीसाठी जे वापरतात ते बियाणं ते शुद्ध एक तर ते शुद्ध असावं, ते निरोगी असावं आणि ते प्रमाणित बियाणं असावं जेणेकरून ते जे बियाणं तयार केलेलं आहे ते तांत्रिक पद्धतीने केलेलं असतं. त्याच्यामुळे ते तांत्रिक पद्धतीने निर्मिती केलेलं बियाणं जर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापरलं तर ते नक्कीच त्यांच्या उत्पादनावरती परिणाम करतं.
1: नक्कीच. आता या येणाऱ्या खरीप हंगामात कोणत्या पिकांच्या बियाणं उत्पादनाला जास्त संधी आहे असं तुम्हाला वाटतं?
2: खरीप हंगामात आपण कोकणात बघितलं तर आपलं मुख्य पीक भात आहे. दुसरं म्हणजे तुमचं नाचणी आहे आणि वरी आहे. आणि आपले कोकणातले काही शेतकरी भुईमूग घेतात. त्या भुईमूग असेल, नाचणी असेल, वरी असेल, भात असेल ह्या खरीप हंगामात येणाऱ्या पिकांचं त्यांनी जर बियाणं उत्पादित केलं तर त्याचा फायदाच होईल. या व्यतिरिक्त जर त्यांना भातानंतर किंवा खरीप हंगामानंतर जर रब्बी हंगामात कडधान्य पिकही ते शेतकरी बियाणं उत्पादित करू शकतात.
1: नक्कीच. म्हणजे नुसताच खरीप हंगाम नव्हे तर त्यानंतर येणाऱ्या रब्बी हंगामातली जी पिकं आहेत बरीचशी कडधान्य पिकं आपल्याकडे घेतली जातात किंवा भाजीपाला पिकं आहेत त्यांचंही आपण बियाणं उत्पादन करू शकतो. आता शेतकऱ्यांनी आपलं बियाणं उत्पादित करत असताना कोणती काळजी घ्यायला हवी?
2: हा चांगला प्रश्न आहे. कारण बियाणं खरेदी करणे प्रत्येक वर्षी हे खर्चिक आहे. जर शेतकरी बांधवांनी असं ठरवलं की माझं बियाणंच मीच निर्मित करेन आणि त्यासाठी त्यांना काही काळजी घेणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जे त्यांनी बियाणं उत्पादन करण्यासाठी जे खाचर निवडलेलं आहे त्या निवडलेल्या खाचरामध्ये अगोदरच्या हंगामामध्ये भाताचं जर त्यांनी बियाणं उत्पादित करत असेल तर भाताची दुसरी जात त्या खाचरामध्ये नसावी म्हणजे पूर्वीच्या हंगामामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे भात हे एक असं पीक आहे की ते सेल्फ पॉलिनेटेड म्हणतो त्याला आपण आणि त्याच्यामध्ये बाहेरचे परागीकरण

0: होण्याची शक्यता फार कमी आहे.
1: तरी
0: पण जर भात बियाणं जर तुम्ही निर्मित करत असाल त्याला आम्ही आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे आम्ही त्याला म्हणतो विलगीकरण अंतर ठेवावं लागतं. म्हणजे विलगीकरण अंतर म्हणजे की ह्या आपल्या जे प्रक्षेत्र आहे बियाणाचं त्याच्यापासून कमीत कमी 5 मीटर अंतरावरती दुसरं भाताचं कुठलीही जात नसावी जेणेकरून ते आपल्या परागीकरण होईल आणि ते आपल्याला मिक्सर करेल
1: ह्याची
0: एक काळजी घेतली पाहिजे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण जे नॉर्मल भात खाण्यासाठी जे तयार करतो ते आपण लवकरच कापणी करतो त्याची, पण शक्यतो शेतकरी बांधवांनी जर आपलं बियाण्यासाठी करत असतील तर त्यांनी काय करावं की ते पूर्ण बियाणं जे लोंबीमधले सर्व जे सर्व दाणे पक्व होईपर्यंत त्याला थांबलं पाहिजे, जेणेकरून त्याची उगवण क्षमता तुमची चांगल्या प्रकारे राहील आणि बियाणं जे आहे ते अतिशय उत्तम दर्जाचं निर्माण होऊ शकतं.
1: खरंय, म्हणजे यामुळे शुद्ध आणि दर्जेदार बियाणं आपल्या शेतकऱ्यांना मिळू
0: शकतं.
1: आता यासाठी आपल्या शासनाकडून किंवा कृषी विभागाकडून काही मदत मिळते का?
0: हा, आपल्या बियाणं उत्पादित करण्यासंबंधी की जर आमचं कोकण कृषी विद्यापीठ आहे किंवा बियाणे महामंडळ आहेत त्यांच्या मार्फतनं अशी वेगवेगळे प्रशिक्षण ते आयोजित करतात किंवा तांत्रिक मार्गदर्शन दिलं जातं. मी शेतकरी बांधवांना असे विनंती करेन किंवा त्यांना आवाहन करेन की जेव्हा जेव्हा कधी अशी प्रशिक्षणं असतात किंवा तांत्रिक मार्गदर्शन असतात की बियाणं उत्पादित करताना कोणती कोणती काळजी घ्यावी आणि त्याचे फायदे काय आहेत हे त्या प्रशिक्षणामार्फत किंवा त्याच्या तांत्रिक मार्गदर्शनामार्फत शेतकऱ्यांना मिळू शकतं. म्हणून मी शेतकरी बांधवांना असे आवाहन करेन की त्यांनी अशी जी काही प्रशिक्षणं असतात विद्यापीठामार्फत असू दे किंवा बियाणे महामंडळामार्फत असू दे
1: ती
0: सर्व त्यांनी अटेंड करावी, ज्यांनी तिथे जाऊन ते सगळं आत्मसात करावं आणि आपल्या शेतामध्ये ते राबवावं.
1: नक्कीच. आता आपल्या कोकणामधील कडधान्य आणि गळितधान्य बियाणं उत्पादनाचं महत्व नेमकं काय त्याविषयी सांगा.
0: मगाशी सांगितल्याप्रमाणे कोकण म्हटलं की भात आणि भात कापणीनंतर बरीचशी जमीन कोकणातली पडीक असते. त्याला कारणं भरपूर आहेत की पाण्याची उपलब्धता नसते किंवा आता सध्या रानटी जनावरांचा त्रास मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे शेतकरी बांधवांसाठी. पण ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाकडे वळावं भात पिकानंतर असं मी त्यांना सांगेन.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये कुळीत आहे, मूग आहे, उडीद आहे, वाल आहे, मोठ्या प्रमाणात वाल घेतला जातो. भात पिकानंतर ही कडधान्य पिकं घेतल्यानंतरचा मोठा फायदा म्हणजे ही पिकं जी आहेत ना त्याची नत्र स्थिरीकरण करतात आणि जमिनीचा पोत सुधारण्याची मदत करतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे पुढील हंगामामध्ये जर तुम्ही भाताचं बियाणं घेत असाल किंवा भात उत्पादित करत असाल तर नक्कीच तुमचा कडधान्य पिकामुळे त्या जमिनीचा पोत सुधारलेला असतो आणि तुमच्या उत्पादनामध्ये परिणाम करत असतो. म्हणून मी शेतकरी बांधवांना असं विनंती करेन की भातानंतर पडीक न ठेवता शक्यता असल्या तर कडधान्य पिकं घ्या, कारण त्यांचा जमिनीचा पोतही सुधारेल आणि पुढचं जे खरीप हंगामातलं जे पीक आहे ते तुम्हाला भरघोस उत्पादन देऊ शकतं.
1: नक्कीच. आता सर, बियाणं उत्पादन आणि साध्या पीक उत्पादनामध्ये नेमका काय फरक असतो?
0: आता बघा की कशी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला बियाणं उत्पादन करायचे तर काही काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला खाण्यासाठी भात करायचा आहे तर तुम्ही आपण म्हणतो की त्याच्यात आयसोलेशन डिस्टन्स किंवा विलगीकरण अंतर किंवा ते प्री मॅच्युअर म्हणजे अगोदरच कापायला लागतं किंवा खाण्यासाठी असेल तर. पण साधे पीक आपण खाण्यासाठी घेतो पण बियाणं हे आपलं शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेनेटिक प्युरिटी हा एक विषय असतो, तिची म्हणतो वाण शुद्धता असते. जे खाण्यासाठी वापरतो त्याच्यात आपण जेनेटिक प्युरिटी किंवा वाण शुद्धता बघत नाही, पण जर बियाणेसाठी जर वापरत असाल तर त्याच्यात वाण शुद्धता हे एक मोठा घटक आहे की जो जेनेटिक प्युरिटी असतो तो तुम्हाला तिथे पाळावाच किंवा तिथं मेंटेन करावाच लागतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काळजी घ्यायची झाली तर एक रोगिंग म्हणून एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते. रोगिंग म्हणजे काय की आपल्या जे बियाणं उत्पादित क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये इतर झाडं जी येतात म्हणजे भातातलीच असतील किंवा इतर आणखीन झाडं असतील, भातच असेल किंवा इतर, पण भाताची पण वेगळी जातीची जर त्याच्यात झाडं आलेली असतील तर ती वेळोवेळी काढणे.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या प्रक्षेत्राला तुमचं बियाणं उत्पादित क्षेत्र असेल त्या क्षेत्राला तुम्हाला वेळोवेळी भेट देणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तुमचं व्हेजिटेटिव्ह स्टेज असेल म्हणजे त्याला वाढीचा कालावधी असेल त्यावेळी एकदा तुम्हाला भेट देणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुमचं पीक फुलवरात येतं त्यावेळेला त्या प्रक्षेत्राला भेट देणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुमचं पीक तयार होतं कमीत कमी 3 तरी तुम्हाला तिथं त्या प्रक्षेत्राला भेट देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं मी मगाशी सांगितलेली जेनेटिक प्युरिटी की वाण शुद्धता ही राखणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला 3 प्रक्षेत्र भेटी देणं गरजेचं आहे, कारण जेणेकरून तुम्ही त्याच्यातले जे काही ऑप्टाईप प्लांट्स आम्ही म्हणतो की जे वेगळी प्लांट्स आहेत जी जे वेगळी झाडं आहेत ती वेळोवेळी काढणं गरजेचं आहे, तरच तुमचं ते वाण शुद्ध राहू शकतं. आणि ह्या प्रकाराची आवश्यकता आपल्याला

0: ला जे आपण साध्या पद्धतीने खाण्यासाठी जे भात आपण उत्पादित करतो त्यासाठी आपल्याला याची गरज लागत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी जरी आपण जर बियाणं म्हणून उत्पादित करत असेल तर वेळोवेळी त्याला प्रक्षेत्र भेट देणे आणि त्याची वाण शुद्धता राखणे हे फार महत्वाचं आहे.
1: खरंय. आता बियाणं उत्पादनासाठी हवामानामधले कोणते घटक हे महत्वाचे ठरतात?
0: बियाणं उत्पादन म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला बियाणं उत्पादित करणे ते शुद्ध असायला पाहिजे, ते दर्जेदार असायला पाहिजे, ह्या तर गोष्टी आल्यात. पण त्यासाठी आपल्याला आवश्यक असणारं तापमान असेल, त्याचा पाऊसमान असेल, किंवा तुमची सुपीकता जमिनीची असेल, की आवश्यक असलेला सूर्यप्रकाश असेल. आता तुम्हाला माहितीच आहे, आता एक उदाहरण म्हणून सांगतो, बियाणं उत्पादित करायला घेतल्यानंतर की समजा बियाणं उत्पादित करताना जर फुलोऱ्यात असताना जर पाऊस आला अचानक तर त्याच्यात मोठ्या प्रमाणात पडींज होतं, किंवा त्याच्यावरती कीड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, किंवा त्याच्यावरती बुरशीजन्य रोग येतात, आणि किंवा असे रोग येतात की ते आपल्याला कंट्रोल करणं आदता वाढते. असे जे उत्पादित बियाणं आहे ते बियाणं जर तयार व्हायच्या कालावधीत जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून काही जे घटक आहेत ते आपल्याला म्हणजे आता ते नैसर्गिक आहे, ते नैसर्गिक असल्या कारणाने आपल्याही काही शेतकरी बांधवांच्याही हातात नाहीये, पण शक्यतो ती काळजी घेतली पाहिजे की आपलं बियाणं कसं वाचेल, की अनियमित पाऊस आहे किंवा एका खंड पडलेला पाऊस आहे त्यामध्ये आपलं बियाणं उत्पादित आणि आपलं शुद्ध बियाणं कसं निर्मित होईल याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी.
1: बरोबर. आता तुम्ही म्हणताय की अचानक जर पाऊस आला तर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते, नाही का? मग आपल्या कोकणामध्ये आपण सध्या बघतोय तर दरवर्षी भरपूर पाऊस पडतो आणि अनियमित पावसाचं प्रमाण सुद्धा आपल्या कोकणामध्ये भरपूर वाढलेलं आहे, तर अशा स्थितीमध्ये बियाणं उत्पादन हा प्रकल्प आपल्या कोकणासाठी किती महत्वाचा आहे काय सांगायला?
0: कोकणात आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे भात हे मुख्य पीक आहे, आणि मी असं सांगेन की जरी अनियमित पाऊस असेल किंवा पावसाचा खंड पडत असेल तरी आपल्याला दुसरा पर्याय नाही, भात हे एकमेव पीक असं आहे की तारू शकतं शेतकरी बांधवांना. त्यामुळे शेतकरी बांधव काय करतो की दोन प्रकारच्या जाती आहेत, एक संकरित जाती असतात आणि एक सरळ जाती असतात. शेतकरी बांधवांसाठी जर ते संकरित जाती वापरत असतील भाताच्या सुद्धा तर त्यांना पर्याय नाही, दरवर्षी त्यांना बियाणं खरेदी करावायचेच आहे. पण जर ते साध्या सरळ जाती वापरत असतील, जे शेतकऱ्यांनी सुधारित वाण आहेत आपले विद्यापीठाने विकसित केलेले, ते जर सुधारित वाणाचं ते बीज निर्मिती करू शकले स्वतःचे स्वतः तर त्यांना दरवर्षी ते बियाणं आणायची गरज लागणार नाही.
1: बरोबर.
0: ते त्यांचं ते बियाणं तयार करू शकतो, जो बियाणं खरेदी करण्यासाठी जो खर्च होय तो वाचवू शकतात. म्हणून मी म्हणेन की जरी आपल्याकडे पाऊस अनियमित असेल त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे, आपलं बियाणं आपण निर्मित करावं शेतकरी बांधवांनी, आणि बियाणं आपलं ते निर्मित केलं शुद्ध आणि दर्जेदार केलं तर तुमच्या पुढच्या सीजनसाठी जे तुम्ही बियाणं वापरणार आहात ते तुम्हाला माहिती आहे की माझंच उत्पादित बियाणं आहे, माझं शुद्ध बियाणं आहे, माझं दर्जेदार बियाणं आहे, माझी उगवण क्षमता चांगली आहे, त्यामुळे ते खात्रीशीर ते पुढच्या सीजनमध्ये ते लावू शकतात.
1: खरंय. आता बियाण्याची उगवण क्षमता जी आहे ती टिकवण्यासाठी काय करायला हवं?
0: उगवण क्षमता ही तुमच्या बियाण्यामध्ये किती आर्द्रता आहे त्याच्यावरती ठरतं. शक्यतो ज्यावेळेला तुम्ही बियाणं उत्पादित करता तुम्ही पूर्ण तयार झालेलं, आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे बियाणे काढणी ही कधी करावी तर पूर्ण तयार झाल्यानंतर करावी. शेतकरी जनरली ही टेक्निक वापरतात की बियाणं तयार झालंय की नाही किंवा त्याचं साठवणुकीसाठी ते तयार आहे की नाही हे बघण्यासाठी ते दाताने असं तोडून बघतात तयार झालेलं उत्पादित बियाणं. त्याचा जर कटकन आवाज आला तर ते म्हणतात की हे बियाणं माझं तयार आहे आणि मी ते साठवणूक करू शकतो. ह्यामध्ये जर उगवण क्षमता जर तुम्हाला ठेवायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याची आर्द्रता प्रत्येक पीकनी आहे त्याची वेगवेगळी आहे, शक्यतो 10-12% आर्द्रता जर असेल तर त्याची उगवण क्षमता चांगली राहते. आणि दुसरा घटक म्हणजे तुमची साठवणूक. तुम्ही कोरडं हवामान आणि योग्य साठवणूक केली तर नक्कीच तुमच्या बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे राहू शकते.
1: खरंय. आता सर, सेंद्रिय पद्धतीने बियाणं उत्पादन जे आहे ते करता येतं का?
0: नक्कीच करता येतं, कारण सल्ली खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीकडे वळत आहेत, आणि जे उत्पादित आहे जे उत्पादन आपल्याला जर सेंद्रिय पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही नक्की शेतकरी बांधवांनी सेंद्रिय पद्धतीने पण बियाणे उत्पादित करू शकता. असं काही नाही आहे की तुम्हाला फर्टिलायझर किंवा केमिकलनीच करता येईल असं काही नाही आहे, त्यामुळे नक्कीच त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पण बियाणं उत्पादन करू शकता शेतकरी बांधव.
1: आता आपण बघतो की आपल्या कोकणामध्ये खार जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत, तर यामध्ये बियाणं उत्पादन आपण करू शकतो का?
0: नक्कीच करू शकतो, कारण कोकणामध्ये खार जमीन मोठ्या प्रमाणातच आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आणि आमच्या विद्यापीठामार्फत खार जमिनीमध्ये तग धरतील अशा 3 जाती विकसित केलेल्या आहेत. एक पनवेल 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे.

0: आणि त्या क्षार प्रतिकारक आहेत, त्यामुळे जर त्या जातींचं आपण बियाणं उत्पादित केलं शेतकरी बांधवांनी तर ते मोठ्या प्रमाणात जाऊ शकतं, कारण ह्या क्षार प्रतिकारक जाती आहेत त्या तुमच्या खार जमिनीसाठी आहेत आणि मोठ्या प्रमाणात खार जमिनी आपल्याकडे पडीक असतात की जेणेकरून त्यांना ते भात जातींचं बियाणं मिळत नाही की ज्या जाती त्या क्षाराला प्रतिकारक आहेत. म्हणून शेतकरी बांधवांना जर शक्य असेल तर त्यांनी या खार जमिनीसाठी ज्या पनवेल 1, 2, 3 या जाती विद्यापीठाने विकसित केल्या त्याचंही त्यांनी बियाणं उत्पादित करावं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घ्यावा.
1: आता बियाणं उत्पादनामध्ये रोग आणि कीड व्यवस्थापनाचं नेमकं महत्व काय आहे?
0: बियाणं उत्पादनामध्ये रोग आणि कीड हे फार महत्वाचा घटक आहे, त्याचं नियंत्रण हे फार महत्वाचा घटक आहे. काही रोग असे असतात की बियाण्यामार्फत पसरत असतात, त्यासाठी आम्ही सुचवतो की तुम्ही बियाणाला ट्रीटमेंट करा की बुरशीनाशक वापरा, त्याचं ट्रीट करा आणि मग ते पेरणीसाठी वापरा. कारण खूप असे जे रोग आहेत की बियाण्यामार्फत पसरत असतात आणि ते बियाण्यामार्फत न पसरण्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट केली जाते, फंजीसाईड वापरली जातात, त्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा जेणेकरून जे बियाण्यामार्फत रोग आणि किडी पसरत असतात त्याचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल.
1: आता बियाणं उत्पादनासाठी हवामान बदल किती मोठा धोका आहे आणि त्यावर आपल्याला कशी मात करता येईल?
0: अशी सांगितल्याप्रमाणे हवामान बदल म्हणजे कमी अतिवृष्टी असेल किंवा पावसाचा खंड पडत असेल, काही वेळेला पूर्ण बियाणं आपण जाऊ शकतं. म्हणजे आपला जर अनियमित पाऊस असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं बियाणं उत्पादित व्हायच्या वेळेला तयार व्हायच्या वेळेला पाऊस आला तर तिथंच ते बियाणं तयार होऊन जातं किंवा त्याचं जर्मिनेशन होतं, तिथंच उगवायला सुरुवात होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा लॉस होऊ शकतो शेतकरी बांधवांसाठी. म्हणून आपली आपलं बियाणं सीड बँक असतात, त्या सीड बँकमध्ये आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे आता आपण सांगू शकत नाही की हवामानात मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागलेले आहेत, अनियमितता पावसामध्ये आलेली आहे आणि अनियमित पावसामुळे मोठ्या प्रमाणात आपलं सीड लॉस होऊ शकतो. म्हणून जे काही आपल्याकडे जे वाण महत्वाचे आहेत ते आपल्याला म्हणजे भविष्यासाठी आवश्यक आहेत अशा वाणांचा आपण संग्रह करून जर सीड बँकेत ठेवला तर तो आपण जे क्लायमेट चेंजमुळे होणारा जो परिणाम आहे तो आपण थांबवू शकतो की जे बियाणं आपलं परत मिळू शकतं तुम्ही जर सीड बँकमध्ये ते स्टोअर करून ठेवलं तर.
1: नक्कीच. बियाणं उत्पादनात मधमाशा आणि इतर कीटकांची भूमिका कोकणच्या संदर्भात काय सांगाल?
0: मगाशी सांगितल्याप्रमाणे भात हे स्वपरागीत आहे, म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड म्हणतो आपण ते, पण इतर जी पिकं आहेत की कडधान्य पिकं आहेत किंवा भाजीपाला पिकं आहेत या पिकांमध्ये ते मधमाशा ह्या एक भूमिका पार पाडत असतात, म्हणजे ते परागीकरण करण्यासाठी. समजा कारळा पीक आहे किंवा तीळ पीक आहे, आपल्या कोकणामध्ये तिळाचं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं किंवा कारळा घेतला जातो. आता हे कारळा पीक तीळ पीक याच्यावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात मधमाशा दिसतील. मधमाशा हे काय करतात की परागीकरण करण्यास मदत करतात आणि परागीकरण केलं तर नक्कीच आपलं उत्पादन वाढतं. म्हणजे जेवढं तुमचं परागीकरण होईल मधमाशांमार्फत तेवढं तुमचं परागीकरण होऊन त्याचं उत्पादन वाढतं आणि दर्जेदार उत्पादन बियाणं तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला जवळपास 20% उत्पादन वाढलेलं दिसेल जर परागीकरण मधमाशांमार्फत झालं तर.
1: नक्कीच. आपल्या कोकणच्या भौगोलिक परिस्थितीत खरीप हंगामात भात बियाणं उत्पादनाचं महत्व काय?
0: कोकणची भौगोलिक स्थिती म्हणजे आपली अतिवृष्टी आहे, डोंगराळ भाग आहे आणि बाहेरील भागातून येणारे बियाणे इथल्या वातावरणात जर एखादा तग धरू शकत नाही आहे. आता आपण काय करतो, एखादी गुजरातची जात असेल आणि ती गुजरातची जात आपण आपल्या विभागात आणली, आपल्या या कोकणात आणली, तर ती उत्पादित त्याचं बियाणं किंवा ती जात त्या त्या भागासाठी त्यांनी शिफारस केलेली असते, तीच जात जर आपण इथे आणली तर ती जात एखाद्या वेळेस ते आपल्या या हवामानात किंवा आपल्या या जमिनीत तग धरू शकत नाही. त्यामुळे मी शेतकरी बांधवांना असं विनंती करेन की त्यांना आवाहन करेन की आपल्या हवामानाला, कोकणातील हवामानाला सोसणारे वाहन जे स्थानिक पातळीवर तयार केला त्याची पिकाची प्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे जर आपल्या हवामानाला सोसणारे वाहन आपण जर आपल्या स्थानिक पातळीवर तयार केलं, त्याचं बियाणं उत्पादित केलं, तर त्या पिकाची प्रतिकार शक्ती वाढते आणि पावसाच्या अनिश्चितेमुळे बियाणे वेळेवर गरजेचं असतं. त्यामुळे स्थानिक जर उत्पादन केलं तर तुमचं तुम्हाला बियाणं वेळेवर उपलब्ध होईल आणि तुम्ही निश्चितच तुम्हाला जे बियाणं बाहेरून आणायची गरज आहे की ते बियाणं आपल्या इथे किंवा त्या जाती आपल्या इथे तग धरू शकत नाही आहेत त्यांची गरज पडणार नाही, तुमच्या स्थानिक जाती तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित उत्पादन घेऊ शकता.

0: बरोबर. आता संकरित भात बियाणं उत्पादन कोकणामध्ये यशस्वी होऊ शकते का, आणि त्यामधील तांत्रिक अडचणी काही असतील तर?
1: हा, नक्कीच होऊ शकतं. कोकणामध्ये सह्याद्री 1, 2, 3, 4 ह्या आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत, आणि या सर्व जातींना मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे. तुमचं संकरित भात बियाणं उत्पादन करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी असतात, एक नरवाण आणि एक मादीवाण. आणि या दोन वाणांची आपल्याला मुळींची लागवड करायला लागते, नरवाणाची पण करायला लागते आणि मादीवाणाची पण लागवड करावी लागते. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्हाला हायब्रीड किंवा संकरित बियाणं निर्मिती करायची आहे, त्यावेळेला या दोन वाणांची, नरवाण आणि मादीवाणांची, तुम्हाला फुलरत येण्याचा कालावधी हा तुम्हाला मॅच करावा लागतो. म्हणजे त्याला आम्ही सायंटिफिकली सिंक्रोनायझेशन ऑफ फ्लॉवरिंग म्हणतो. जर ते नर आणि मादीवाणाचं तुम्ही फुलोरम हे केलात, सिंक्रोनाइज केलात, तर नक्कीच तुम्हाला हायब्रीड सीड किंवा संकरित बियाणं उत्पादित करू शकता.
0: बरोबर.
1: शेतकरी जर संकरित बियाणं उपलब्ध करू शकले किंवा ते उत्पादित करू शकले, तर आपल्याला माहितीच आहे की संकरित भाताला किंवा संकरित बियाणाला खूप डिमांड आहे, आणि त्यांना आर्थिक लाभ सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
0: नक्कीच. कोकणात दरवर्षी 7 ते 8 लाख हेक्टरवर भात शेती होते, अशा वेळी स्थानिक बियाणं उत्पादनाचं आर्थिक महत्व काय सांगाल?
1: कोकणातील शेतकरी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणं विकत घेण्याची गरज नाहीये. आपण काय करतो की इतर राज्यातून किंवा आपल्याच राज्यातून दरवर्षी बियाणं आपण खरेदी करतो आणि मोठ्या प्रमाणात आपला खर्च होत असतो शेतकरी बांधवांसाठी. हे जर आपण बियाणं आपलं उत्पादित केलं, जर आपल्या गावातच तयार केलं, तर तो जो खर्च आपला आहे किंवा जो खर्च खरेदी करण्यासाठी जो खर्च आहे, हा पैसा आपण आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेतच राहू शकतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो आणि शेतकरी बांधवांना बियाणे हे स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतं. आणि जर आपण आपलंच बियाणं उत्पादित करू शकतो तर काही आपल्याला रोजगार पण उपलब्ध करून देता येईल.
0: नक्कीच.
1: म्हणून शेतकरी बांधवांनी स्थानिक बियाणं उत्पादनासाठी जास्तीत जास्त भर द्यावा असं मी त्यांना आवाहन करेन.
0: नक्कीच. आपल्या कोकणामधील हवामान दमट आहे, मग बियाणं साठवणुकीत काय आव्हानं येतात आणि त्यावर काय उपाय करता येतील?
1: मग अशीच सांगितलं की आपल्याला बियाणं साठवणुकीत जर काळजी घ्यायची असेल तर आपला बियाणातला ओलावा किंवा आर्द्रता ही जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केली की 10 ते 12% त्याची आर्द्रता किंवा ओलावापर्यंत आणलं तेवढं सुरक्षितपर्यंत, तर नक्कीच तुम्ही तुमचं बियाणं हे चांगल्या प्रकारे साठवणूक करू शकता, त्याची उगवण क्षमता ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला कशामध्ये साठवणूक करताय, गनी बॅग आहेत किंवा कोणत्या प्रकारच्या बॅग आहेत त्या तुम्हाला, आणि साठवणूक जर मोठ्या प्रमाणात करत असेल तर तुमचं साठवणुकीचं कुठलंही माध्यम आहे हेही तुम्हाला त्या साठवणुकीवरती परिणाम करत असतं. म्हणून शेतकरी बांधवाने, आपल्याकडचं माहिती आहे की कोकणात दमट हवामान आहे आणि दमट हवामानामध्ये आर्द्रता वाढते, आणि आर्द्रता वाढली की बियाणाची आर्द्रता वाढणार आहे, त्यामुळे शक्यतो 10 ते 12% आर्द्रता आणावी आणि योग्य साठवणूक केली तर नक्कीच त्याच्यावरती काहीही परिणाम होणार नाही.
0: नक्कीच. बियाणं कोटिंग तंत्रज्ञान म्हणजे काय आणि कोकणातील पावसाळ्यामध्ये त्याचा काय फायदा होतो?
1: हा, बियाणे कोटिंग मध्ये त्याच्यावरती बियाणावरती एक पोषक तत्वे, बुरशीनाशके किंवा ओलावा टिकून ठेवणारे पदार्थ, एक पातळ थर दिला जातो बियाण्यावरती, त्याला म्हणायचं कोटिंग. आता कोकणामध्ये समजा पेरणीनंतर कधी कधी काय होतं की 8 ते 10 दिवस पाऊस सलग राहतो, पाणी साठून राहतं, त्यामुळे काय होईल की बियाणं आपलं कुजून जाईल, खराब होऊन जाईल बियाणं साठून राहिल्यामुळे. पण जर तुम्ही कोटिंग केलेलं बियाणं असेल तर ते बियाणं त्या पावसामुळे जरी पाणी साठून राहिलं तरी ते कुजून जात नाही किंवा सडत नाही, त्यामुळे पावसाचा जोर जसा कमी झाला तर ते परत जोमाने उगवतं. ह्याचा फायदा होतो की तुमचं बियाणं, पेरणी केलेलं बियाणं तुमचं वाया जात नाही कोटिंग केलेलं असेल तर. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर सीड कोटिंग केलं तर ते एक तुमचं बियाणं तुमचं वाचवू शकतात.
0: नक्कीच. दुसरी एक संकल्पना म्हणजे बियाणं स्वावलंबन म्हणजे काय आणि ते कोकणासाठी का गरजेचं आहे?
1: बियाणे स्वावलंबन म्हणजे आपल्या भागातील पारंपरिक आणि सुधारित वाणांच्या बियाण्यावर आपला अधिकार असणे. ज्या आपल्या पारंपरिक जाती पूर्वपार चालत आलेल्या आहेत आणि विद्यापीठाने ज्या सुधारित वाण निर्मित केलेल्या आहेत त्या वाणावरती आपला अधिकार असणे. अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बियाण्यावर अवलंबून राहिल्यामुळे स्थानिक वाण नष्ट होतात. आपण काय करतो की ज्या बाहेरच्या वेगवेगळ्या कंपन्यांची जाती आहेत किंवा ज्या बियाण्यावर आपण अवलंबून राहतो आणि त्यामुळे आपण जे स्थानिक वाण आहे त्याच्याकडे आपलं काही दुर्लक्ष करतात आणि त्या हळूहळू नष्ट होत चालल्या आहेत. पण कोकणची जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं

0: रक्षण करणं हे शेतकरी बांधवांचं एक कर्तव्य आहे. त्यामुळे जैवविविधतेचं रक्षण म्हणजे आपले जे स्थानिक जे वाहन आहेत ते त्यांनी जतन करणं गरजेचं आहे. जरी ते कमी उत्पादित देत असतील किंवा एखाद्या आता आपल्या बदलत्या हवामानानुसार ते तग धरत नसतील तरी पण त्या स्थानिक वाहनांचं जतन करणं हे खूप मोठी काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मी विनंती करेन किंवा त्यांना आवाहन करेन त्या ज्या शेतकऱ्यांकडे स्थानिक वाहन आहेत त्यांनी ते जतन करावेत आणि ज्यावेळेला आपल्या बियाण्याचा तुटवडा भासतो त्यावेळेला हेच गावातलंच बियाणं तुम्हाला उपयोगी पडेल.
1: नक्कीच. दुसरं ते म्हणजे सीड रिप्लेसमेंट रेट म्हणजे काय आणि कोकणात तो वाढवणं का महत्वाचं आहे?
0: हा तर काय असतं की आपण जरी शेतकरी बियाणं आपण उत्पादित केलं दरवर्षी उत्पादित केलं ते पुढच्या वर्षी ठेवलं परत उत्पादित केलं पुढच्या वर्षी ठेवलं पण मी शेतकरी बांधवांना अशी विनंती करेन की त्याचा सीड रिप्लेसमेंट रेट असतो म्हणजे दर 3 वर्षांनी मात्र तुम्हाला ते बियाणं बदलावं लागेल. म्हणजे जो अधिकृत त्याचा जो सोर्स आहे त्या सोर्सकडनं त्या बियाणं खरेदी करणं आवश्यक आहे. एखादं सुधारित वाण मी यावर्षी घेतलं आणि ते सुधारित वाणापासून मी बियाणं उत्पादित केलं ते पुढच्या वर्षी वापरू शकतो तिसऱ्या वर्षापर्यंत वापरू शकतो पण शक्यतो शेतकऱ्यांनी 3 वर्षानंतर ते बियाणं बदलणं गरजेचं आहे. बियाणं बदल म्हणतो आपण त्याला. जर तुम्ही 3 वर्षानंतर बियाणं बदललं तर कमीत कमी 15-20% तुमचं उत्पादनावर फरक पडेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला सीड रिप्लेसमेंट रेट हा वाढला पाहिजे कोकणातील जेणेकरून उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
1: शेतकरी मित्र तुमच्या लक्षात आलंच असेल की बियाणं उत्पादन हा जसा एक शुद्ध आणि दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना पुरवण्याचा एक मार्ग आहे त्याचबरोबर हे एक प्रभावी माध्यम आहे चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठीच. सर आज आपण इथे आलात आणि कोकणात खरीप हंगामात बियाणं उत्पादनाचं महत्व आणि यामध्ये कशा संधी उपलब्ध आहेत याविषयीची सविस्तर माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: कोकणात खरीप हंगामात बियाणे उत्पादनाचे महत्व आणि संधी याविषयी डॉक्टर महेंद्र पालशेतकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. तेव्हा मंडळी आता निरोपाची वेळ झाली तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
2: गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून तुमच्या भेटीला येतील
1: माई, अण्णा,
2: सदू आणि लक्ष्मी.
1: तेव्हा जरूर ऐका गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
2: दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: तेव्हा श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात अवश्य ऐका गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलं आहे कोमल कळंबटे यांनी आणि यामध्ये सहभागी होणारे कलाकार आहेत रोहित देव, मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
2: हिरवीगार

0: वनराई,
1: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
0: अफाट अथांग पसरलेला समुद्र
1: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
0: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती.
0: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, अवश्य ऐका उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या मालिकेमध्ये. उद्या ऐकाल उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या पाककृती, संवादिका पूर्णिमा साठे. मालिका कोकणची खाद्य संस्कृती उद्या सकाळी 8:40.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, 28 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर याविषयी. लेखन केलंय डॉक्टर पंकज घाटे यांनी. अधिकांचं अधिक कल्याण ही भूमिका घेणारं हे तत्वज्ञान उपयुक्ततावाद म्हणून ओळखलं जातं. सावरकरांनी या भूमिकेच्या आधारे केलं जाणारं कर्म हे विहित मानलं. आपल्या कृतीचा प्रत्यक्ष उपयोग, तात्विक सुसंगती आणि अनुभवाचा निकष यांच्या आधारे आपली सामाजिक सुधारणांसाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक निश्चित केली. तेव्हा नक्की ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त कार्यक्रम सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 kHz तसंच 101.5 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
3: यानंतर थोड्याच वेळात
4: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक PDS मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
5: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है

0: उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा फेयर प्राइस शॉप्स है, उनमें डीलर्स का रिमुनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
1: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलदगतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं, ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
1: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा देदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतीवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं त्यांना सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द

0: होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 MHz अर्थात 1143 KHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झालेत. श्रोते हो, आता आस्वाद घ्या नाट्यसंगीताचा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

मृच्छकटिक नाटकातलं पद आपण ऐकलत. गायक, कलाकार आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. श्रोते हो, ही रचना होती गोविंद बल्लाळ देवल यांची.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाट्यपद गायलं होतं राम मराठे यांनी. श्रोते हो, नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रसिक श्रोते हो नमस्कार। रजनीगंधा या कार्यक्रमाची सुरुवात करूया कश्मीर की कली चित्रपटातल्या या गीतानं।

कश्मीर की कली या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं एस एच बिहारी यांचं. संगीतकार होते ओ पी नय्यर. कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आरजू चित्रपटातलं.

आरजू चित्रपटातलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि गायिका होत्या लता मंगेशकर.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

किशोर कुमार यांना आपण ऐकलत हम सब उस्ताद है या चित्रपटासाठी. असत भोपाली यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं राहुल देव बर्मन यांनी. चित्रपट होता बहारों के सपने.
1: श्रोते हो, 28 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर याविषयी. लेखन केलंय डॉक्टर पंकज घाटे यांनी. अधिकांचं अधिक कल्याण ही भूमिका घेणारं हे तत्वज्ञान उपयुक्ततावाद म्हणून ओळखलं जातं. सावरकरांनी या भूमिकेच्या आधारे केलं जाणारं कर्म हे विहित मानलं. आपल्या कृतीचा प्रत्यक्ष उपयोग, तात्विक सुसंगती आणि अनुभवाचा निकष यांच्या आधारे आपली सामाजिक सुधारणांसाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक निश्चित केली. तेव्हा नक्की ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम. तर 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, चोरी चोरी चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना होती हसरत जयपुरी यांची, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत राजकुमार या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं. गीतरचना शैलेंद्र यांची, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके
2: यूं। रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत। आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग जोग कोम्स प्रसारित करीत आहोत।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग जोग कौन आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.